नमस्कार. 233 अंश एक मीटर म्हळ्यार 1200 सत्यांशी किलो हर्ट्झाचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान उलयता. त्याच वांगडा 1278 किलो हर्ट्झाचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन AIR. आयज वार सोमार 25 मे 2026 सकाळची 5:55 58 सेकंद जाल्ले आसात. आयच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या कार्यावळीन आता आमी सुरवात करता. सुप्रभात.

ज्या प्रमाण पक्षांचे विसव घेवपाचे स्थान तांचो घोटेर हे जावन आसा, त्याच प्रमाण आमच्या वाणीचे आश्रय घेवपाचे स्थान मौन हेच जावन आसा। गरज पडटा तेन्ना आमच्या वाणीक विसव दिवप आणि मौन व्रत धारण करप हेच शाणेपणाचे लक्षण। विश्वकवी रवींद्रनाथ टागोर।

सुंदर सो विचार. आयच्या विचार किरणान आयकपणान एक तोच तुम्ही ऐकलो. वाणीक मौन दिवया योग्य टायमार. वाणीक मौन दिवप भोव गरजेचे. होच विचार मुखार व्हरुया. वाणीक मौन दिवया आणि नामस्मरणाची वाट धरुया. ऐकूया भक्तिगीता आमचा आधार या कार्यावळीत.

हे परमेश्वरा, तुझ्या नामान खूब शक्ती आसा. माझो सगळो विश्वास तुझ्या नामान हांवें एकत्र केला. आता सुख आयले किंवा दुख आयले, हे परमेश्वरा, तुझेच नाव घेतलें.

तुजें नामस्मरण करतना म्हाका त्याच भावनेचेर स्थिर दवर. तूच म्हजो गुरू परमेश्वरा, तूच म्हजो माता पिता. म्हाका जिणेच्या वाटेर मार्गदर्शन करीत राव.

पळयले की दोन तीन वेळा आमी त्याच पिकातल्यान ताजे पन्न जे आसा ते घेतात आणि हातून किती जाता की आमका जे ईल्ड मेळपाक जाय जे उत्पन्न मेळपाक जाय ते कमी कमी जायत वता. म्हणून हे कमी करपा खातीर आमी म्हणजे आयसीआर आसा भारतीय अनुसंधान कृषी केंद्र जे आसा ओल्ड गोवा तशेंच शेतकी खाते जे आसा हांच्यानी जायंट क्यू क्वीन मॉरिशियस ही वरायटी जी आसा ताजेय उत्पन्न घेऊन पळयल्ले म्हणजे कम्पेअर टू आमची लोकल वरायटी म्हणजे ह्या तिनूय वरायटी मध्ये खंयची आमकां चड उत्पन्न मिळून देऊ शकता हाज्या खातीर हाजो परफॉर्मन्स स्टडी केल्लो गेलो. मागीर आमी पळयत जाल्यार हाजी लागवड करपाक तशें खूप कठीण ना. तुमकां हांवें सांगलें की झाडांच्या मदीं चर मारून आमच्यान दोन मेऱ्यांनी हे लावू शकता आमी. दोन झाडां मदीं डिस्टन्स जो आसा म्हणजे समजा आतां माडाच्या बागायतींनी आमी लायलें जाल्यार दोन माडां मदीं 8 मिटराचें अंतर आसता आणि तशेंच एक चौकट जी आसा ती 8-8 मिटराच्या अंतराचेर आसता आणि ह्या मदीं आमी एक 4 मेरो ज्यो आसा ह्यो अणसांच्यो आमी लावू शकतात म्हणजे 20 पायनएप्पल अणसाची सकर्स जी आसात किंवा ताज्यो फाटे जे आसात ते आमी हातून लावू शकतात 8x8 मिटराच्या डिस्टन्सान. मागीर आयडियल टाइम बरो टाइम जो आसा ताका रोवपा खातीर तो म्हणल्यार एप्रील आणि मे किंवा ऑगस्ट ते ऑक्टोबर म्हणजे फळ जे आमकां दिता ते पावसांच्या दिसांनी मेळपाक जायना कित्याक तातून मागीर उदकाचे प्रमाण चड जाता ताजे खातीर आमी हाजी लागवड जी आसा ती एप्रील ते मे किंवा ऑगस्ट ते ऑक्टोबर ह्या महिन्यांनी घेवची. मागीर तुमकां सांगले हांवें की हातून आमी जी चर मारतात ट्रेंचीस जेका म्हणटात ती आसा ताजी रुंदाय जी आसा ती 90 सेंटीमीटर आसूंक जाय लांबाय जी आसा ती 3 मिटर आसूंक जाय आणि दोन चरी मदीं एक 60 सेंटीमीटर किंवा 2 फुटाचें अंतर दवरचें पडटा म्हणजे ताजी पानां जी आसात ती सगळे कडे पसरतात सो ताका लागून आमी 1-2 फिटाचें अंतर हातून दवरचें. मागीर ते लायता आसतना आमी फायटलॉन नावाचे जे केमिकल आसा फर्टिलायझर जे आसा ते आमी वापरपाक जाता म्हणजे लागवड केल्यानंतर 1-2 आठवड्यांनी किद्या खातीर तर नॉर्मल आमचे तण येता किंवा नाका आशिल्ली झाडां जी वाडटात नण्णी जी वाडटात ताज्या खातीर हे फायटलॉन आमी वापरतात. मागीर बाकीची जी खत किंवा सारे जे आमी वापरतली ते म्हणल्यार युरिया आसा सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे ज्याका आमी NPK म्हणतात नत्रस पुरद आणि पलाश तून वेगवेगळी असा संपूर्णा म्हणून मेळटा संपत्ती म्हणून मेळटा ते तुमकां गोवा बागायतदारान सबसिडीचेर उपलब्ध असता. तर समजा तुम्ही 1 हेक्टर किंवा 10,000 स्क्वेअर मीटर कोणाचे शेत जर असत जाल्यार ताका 600 किलो आमकां नत्र जाय म्हणजे युरिया 600 किलो फॉस्फरस जाय आणि 600 किलो पलाश किंवा पोटॅश ज्याका आमी म्हणतात ते आमकां जाय पडटा आणि हे एकदम घालप न्ही तर स्प्लिट डोजीस म्हणजे वेगवेगळ्या महिन्याचेर आमी ताका हे डिवाइड करून घालचे पडटा म्हणजे झाड लायल्यानंतर 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी 6, 8, 10, 12 आणि 14 महिन्या पर्यंत जेन्नाचे हे झाड जाता तेन्ना ह्या झाडांक आमकां हे स्प्लिट डोसीस दिवचे पडटात.

233 एक मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकपना आता जाणून घेऊया आयच्या दिसा ह्या चॅनलाचेर वितरावशिल्ल्यो आमच्यो तरेकवार अशो कार्यावळी.

कार्य सांगून जातकीच रोखडीच बरोबर 7 वरांचेर हिंदीतल्यान खबर आम्ही दिल्ली केंद्रावयल्यान संक्षेपीत करतले. 7:05 आसतले शुभ प्रभात ही कार्यावळ. हातून दिन विशेष तुमकां ऐकपाक मेळटले. उपरांत कलात्मक गोंय ह्या कार्यावळीत धालोत्सव ह्या विशयाचेर माहिती तुमकां ऐकपाक मेळटली. चित्र संगीत आसतले 8:50. 9:30 भावधारा. 10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यावळी नायकात अरविंद दिघे यांच्या सतार वादनात राग भटिया. गाता रे मेरा दिल ही कार्यक्रम तुमकां ऐकपाक मेळटली 11:05. घरकुल ही कार्यावळ खासा बायलां खातीर. हातून प्रश्नाचा शोध उत्तरांचा माग मानसोपचार तज्ञ अमृता वाळिंबे हांचे उलप ह्या विषयाचेर तुमकां ऐकपाक मेळटले. उपरांत सविता गिरोडकर हांची कविता तुमकां ऐकपाक मेळटल्यो. कानोळा 1:05. 1:40 सदाफली कोंकणी गीतांची कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. बरोबर 2:00 मिड डे न्यूज इन इंग्लीश. दोपहर समाचार 2:15. चित्रसंगीत 2:30 तुमकां ऐकपाक मेळटले. तीन वर्सां 12 मिनटांचेर ही सभा सोंपतली. आयकपना आमची सांजवेळची सभा सुरू जातली 5:30 कोंकणी युवाणी ह्या कार्यावळी सांगतात. भुरगेपणाच्यो यादी ह्या विशयाचेर पॅट्समेनिया दिकोस्ता हांचे उलोवप तुमकां ह्या कार्यावळीत ऐकपाक मेळटले. रोजगार वृत्त 1:10 शब्दुली 6:15 कांतारा तुमकां ऐकपाक मेळटली 6:35. 7:00 तिनी सांजा ह्या कार्यावळीत बंगल्यातील गोड बंगाल बाळ सप्रे हांची काणी ही काणी तुमकां ऐकपाक मेळटली. चावडेर ह्या कार्यावळीत 7:30 ऐकात. पुरण शेती ह्या विशयाचे डॉ प्रकाश एस पर्येकार हांची श्याम गांवकर हांणी घेतिल्ली मुलाखत तुमकां ऐकपाक मेळटली. गीत गजल ही कार्यावळ ऐकात 8:15. 8:45 तुमकां ऐकपाक मेळटले समाचार संध्या. 9:00 न्यूज 8:09.

0: कलात्मक गोय आयकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
4: आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादय चॅनल बरोबर 7 वरांचेर हिंदीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रा वयल्यान सहक्षेपित करतात.

0: 233 मिटर 1287 किलो हर्ट्झचेर आकाशवाणी पणजे केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकपण. आता ऐकूया कार्यक्रम शुभ प्रभात.
1: प्रभातम प्रभातम

0: ऐकपना तुमका सगळ्यांक शुभप्रभात या कार्यावळीत उर्बेभरीत योगार गुड मॉर्निंग कार्यावळीची सुरुवात करूया ऐकून आयचे दिनविशेष.
1: दिनविशेष

0: 31 वर्सा ब्रिटीश हवामानशास्त्रज्ञ सर जॉन एलियट हांचो जल्म जाल्लो. तर 25 मे 1895 हे दिसा जल्मल्ले इतिहासकार आनी लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर. त्र्यंबक शंकर शेजवलकर हे मराठी इतिहास संशोधक, लेखक आनी संस्थापक, लेखक आनी संपादक. निजाम पेशवे संबंध, पानीपत, श्री शिवछत्रपती अशे ग्रंथ तांचे प्रसिद्ध आसात. इतिहासा वांगडाच समाजशास्त्र होवूय तांचो आवडीचो विशय. स्वातंत्र्य लढ्यातले क्रांतिकारक बंगाली कवी काझी नजरुल इस्लाम हांचोय जल्म आयच्या दिसाचो 25 मे 1899 वर्सांतलो. ते बंगालचे राष्ट्रीय कवी, भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक करण जोहर हांचो जल्म आयच्या दिसाचो 25 मे 1972 वर्सांतलो. हिंदी सिनेसृष्टीतले यशस्वी असे दिग्दर्शक म्हणून तांकां मान आसा. तांच्या नावार कितलेशेच फिल्मफेअर पुरस्कार तशेच सिने पुरस्कार आसात. आज आमी याद काडटा आधुनिक भारतीय व्यायाम विद्येचे प्रवर्तक तशेच कन्या आरोग्य मंदिराचे संस्थापक गजानन यशवंत तांभणे तथा माणिकराव हांची. आज तांचो स्मृती दीस. उस्ताद जुम्मा दादा हांचे कडल्यान तांणी मल्ल विद्येचे धडे घेतले. पिरायेच्या 19व्या वर्सा 3000 दंड आणि 500 बैठको तशेच 7 वरां कुस्तीची मेहनत ते करताले. अस्थिसंधान तशेच युनानी वैद्यक हातूनय तांणी प्राविण्य मेळयले. तांचो जल्म 31 डिसेंबर 1878 हे दिसा बडोद्यांत जाल्लो. आज तांचो स्मृती दीस. आज आमी याद काडटा लक्ष्मीकांत प्यारीलाल ह्या जोडीतले संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर हांची. आज तांचो स्मृती दीस. लक्ष्मीकांत प्यारीलाल ह्या नावान तांणी हिंदी सिनेसृष्टींत नामना जोडली. सिने अभिनेता सुनील दत्त हांची याद काडपाचो आयचो दीस. ते अभिनेता, निर्माते, दिग्दर्शक तशेंच केंद्रीय मंत्री आशिल्ले. तांचे खरें नाव बलराज दत्त. तांचो जल्म 6 जून 1929 हे दिसा पाकिस्तानातल्या झेलम शारांत जाल्लो. सिनेसृष्टींत तांणी नामना जोडली. आज तांचो स्मृती दीस. 25 मे 1953 हे दिसा अमेरिकेंत पयलेच फावट सार्वजनीक टॅलिव्हिजनाचेर प्रसारण सुरू जाल्ले. तर जो ब्राऊन आणि जॉर्ज बँड ह्या ब्रिटीश गिर्यारोहकांनी 25 मे 1955 हे दिसा जगांतले तिसरे सर्वोच्च शिखर कांचनगंगा पयलेच फावट चढून गेल्ले. 25 मे 1981 हे दिसा सौदी अरेबियातल्या रियाद हांगा गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल म्हळ्यार GCC ह्या संघटनेची स्थापना झाली. कुवेत, बारीन, ओमान, कतार आणि सौदी अरेबिया तसेच UAE हे ह्या संघटनेचे सदस्य देश. बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय हांकां 1991 वर्साचो ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालो तो दीस आयचो 25 मे 1992. तर अशो खास आणि अनेक घटना नोंद करता आयचो होत खास दीस 25 मे.
1: दिन विशेष.

25 मे दिनविशेष. 25 मे 1886 हे दिसा जल्मल्ले भारतीय क्रांतिकारक रास बिहारी बोस. रास बिहारी बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले एक क्रांतिकारक नेते. गदर मुक्ती आणि उपरांत भारतीय राष्ट्रीय सेना ह्या संस्थेचे ते मुख्य संयोजक आशिल्ले. तांणीच फुडें इंडियन इंडिपेंडन्स लीगाची स्थापना केली. 25 मे 1803 हे दिसा अमेरिकन लेखक आणि तत्वज्ञ राल्फ वॉल्ड इमर्सन हांचो जल्म जाल्लो. ते अमेरिकन निबंधकार, व्याख्याते, तत्ववेत्ता आणि कवी. आयचेच हे दिसा म्हळ्यार 25 मे हे दिसा 1800

बरे कार्य, बरे ध्येय आणि बरे विचार सदांच दवरीत जाल्यार कोणूच केन्नाच फाटी उरचो ना. अशे विचार, अशी विचारसरणी जो मनीस दवरता तो आपलेच न्ही आपल्या आजूबाजूच्या लोकांचे बरे करता. कठीण काळांत आयलोच जाल्यार कठीण वेळांत सतत स्वताक सांगत रावात, शर्यत अजून सोपलेली ना, ध्येय अजून गाठलेले ना. शर्यत सोपूंक ना कित्याक तर अजून हांव जिकूंक ना. जिकतले तेन्ना ही गेम जो शर्यत सोपता.

0: आयुष्य कठिन आसले सुद्दां जाल्यार ते अशक्य केन्नाच ना.
1: कलात्म गोंय आयकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
2: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
3: कलात्म गोंय गोयच्या प्रयोगजिवी कलांची वेगवेगळी तासां मांडपी ही वळेरी

0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता.
1: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक, संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्म गोय
3: आयकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
2: कलात्म गोय.
4: आयकपनो तुम्ही ऐकता शुभ प्रभाती कार्यक्रम आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चंद्र.

0: आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल 7:25 जातात. ऐकूया प्रादेशिक खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं कौस्त बापटे तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. गोंय शालंता मंडळान घेतिल्ल्या 12वेच्या पुरवणी परिक्षेचो निकाल 50% लागला. पुरवणी परिक्षेक लेगीत विद्यार्थ्यां परस विद्यार्थिनींची कामगिरी सरस जाल्या. ही परिक्षा म्हापसा आनी मडगांव ह्या दोन केंद्रांनी 6 मे ते 16 मे 2026 मजगती जाल्ली. म्हापसा केंद्राचो निकाल 46.12% जाल्यार मडगांव केंद्राचो निकाल 55.80% लागला. म्हापसा केंद्रात कला शाखेत बशिल्ल्या 168 विद्यार्थ्यांपैकी 79, वाणिज्य शाखेत 172 विद्यार्थ्यांपैकी 68, विज्ञान शाखेत 262 विद्यार्थ्यांपैकी 129 जाल्यार वेवसायीक शाखेत 42 विद्यार्थ्यांपैकी 21 जाण पास जाले. मडगांव केंद्रात कला शाखेत बशिल्ल्या 154 विद्यार्थ्यांपैकी 92, वाणिज्य शाखेत 183 विद्यार्थ्यांपैकी 97, विज्ञान शाखेत 353 विद्यार्थ्यांपैकी 208 जाल्यार वेवसायीक शाखेत 120 विद्यार्थ्यांपैकी 55 जाण पास जाले. प्रस्नपत्रिकेच्या फोटोकॉपी खातीर अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून 2026 आसून शुल्क एके विशयाक 350 रुपया आसा. गोंय सरकार आदिवासी कल्याण संचालनालय आनी उट्टा संघटनेच्या जोड पालवान आयज 25 मे दिसा केपेक तालुक्यातल्या आंबावलीच्या इडन इको गार्डनात प्रेरणा दिसाची मुखेल कार्यावळ जातली. हे विशीं म्हायती दितना आदिवासी कल्याण मंत्री तशेंच खेळ आनी युवा वेव्हार आनी कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकर हांणी सांगले.
2: ह्या वर्साचो जो 25 मे 2026 हो दीस आसा न्ही, की आमी संपूर्ण समाजाचे लोक आसा, लिडर आसा, नेते आसा, ते एकठांक येवन हो दीस आमी साजरी करतले. हो इतिहासीक दीस म्हळ्यार अतिदा जावचो ना. आनी त्या दिसाच्या निमित्तान आमी 4 आमचे प्रज्ञावंत जे लोक आसात त्यांना प्रज्ञावंत पुरस्कार दितात. आणि त्याचबरोबर सुविधा केंद्र ही योजना आम्ही डिक्लेअर करतात. आणि त्याचबरोबर गोवेचे कुझीन हो कन्सेप्ट आसा ताजेर बूक प्रकाशित करतात.
1: ह्या कार्यावळीत गोंयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, गणेश गांवकर, गोंय विधानसभेचे मानाधिक सभापती मंत्री रमेश तवडकर, प्रिवळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे, आमदार आंतोनियो वाज, अनुसूचित जाती जमाती गोंय आयोगाचे अध्यक्ष रवींद्र गांवकर, एसटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष वासुदेव एम श्री श्रेष्ठ यादव, आयएएस आदिवासी कल्याण सचिव आदिवासी कल्याण संचालक निलेश धयगोडकर, आदर्श कृष्ण सहकारी संस्था लिमिटेडचे माजी मंत्री आणि अध्यक्ष प्रकाश वेळीप तशेंच प्रतिदास गांवकर आनी हेर मानेस्त हाजीर रावतले. गोंय सरकाराचे ग्रामीण उपजीविका मिशन, ग्रामीण विकास खाते आनी रवींद्र भवन साखळी हांच्या जोड पालवान 2 दीस पुरुमेद बाजाराचे आयोजन दबाजान जाले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हे मुखेल सोयरे म्हण हे वेळार हाजीर आशिल्ले. 2 दीस चलिल्ले हे पुरुमेद बाजार साखळीच्या रवींद्र भवन वाठारात जाले. हे कार्यावळीक मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या सांगातान दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये, आदले आमदार विनय तेंडुलकर, मय मतदारसंघाचे आमदार प्रवेंद्र शेट, साखळेचे नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. मुक्तानंद सुवात मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले, विकसीत भारताचे सपन पुराय करता आसतना विकसीत गोवा करपा खातीर गोंयच्या बायलांनी सक्रीय वांटो घेवचो. तांकां योग्य मार्गदर्शन मेळत जाल्यार गोंयांतली बायलां समाजांत व्हड बदल घडोवंक शकता आनी गोंय सरकार तांचे खातीर सदांच वावुरतलो. हाकाच लागून चडांत चड ग्रामीण वाठारांतल्या बायलांनी स्वयंरोजगार तशेंच आप वावुरपी

पंगडाचे वांगडी जावपाची गरज आसा. ह्या पुरवेंत बाजार कार्यावळीत तरेकवार सांस्कृतीक कार्यावळी आयोजीत केल्ल्यो. हवामान. विविध वातावरणीय बदलाक लागून गोंयांत आयज जगला आनी गडगड मारून पावस पडपाची शक्यताय गोंय वेधशाळेन उक्तायला. ते प्रमाण हवामान खात्यान गोंयांत पावसाचो येलो अलर्ट जारी केला. हवामान खात्यान नोंद केल्ल्या त्या प्रमाण पणजेत चडासून तापमान 34.8 जाल्यार उण्यात उणें तापमान 27.8 अंश सेल्सियस नोंद केला. मुरगांवात चडांत चड तापमान 34.6 जाल्यार उण्यात उणें तापमान 27.9 अंश सेल्सियस इतले नोंद केला. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती कोलकात्यातल्या इडन गार्डन्स मैदानात जाल्ल्या खेळात दिल्ली कॅपिटल्स पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाक 40 धावणांनी हारयले. दिल्ली कॅपिटल्स पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडा मुखार 204 धावण्यांचे मोख दवरिल्ले. तशेंच ते आदी वानखेडे स्टेडियमांत जाल्ल्या खेळात राजस्थान रॉयल्स पंगडान मुंबय इंडियन्स पंगडाक 30 धावणांनी हारयले. ही आसा एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवीं खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराचेर पात्र उमेदवारां कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं कोंकणी भाशेचें गिज्ञान आसप गरजेचें. तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचें कसब प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून 2026 आसा. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 वरांचेर. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.

0: शुभप्रभात्या करून ऐकवनो आता ऐकूया कलात्मक गोय ही वळेरी.
1: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्मक गोय. गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ संशोधन लेखन आनी प्रस्तुती डॉ साईश देशपांडे.
2: प्रथम नमन गणपते प्रथम नमन
1: भाग 8 धालोत्सव.
3: नमस्ते आयकोबेन, हांव डॉ साईश देशपांडे तुमकां योगार दिता हे वळेरेंत जाचे नाव आसा कलात्मक गोय. कलात्मक गोय आयकूबेन. गोंयच्या गांवगिऱ्या वाठारातले लोक जिवीत जर आमी पळयत जाल्यार आमच्या लोकधर्मांत प्रचलित अशा रिती रिवाजांत पौष म्हयन्याक भोव म्हत्व आसा. हो पौष सादारण जानेवारीच्या दरम्यान येता. पौष जसो सुरू जालो की वेद लागतात ते लोकनृत्य आणि लोकगीतांवरवी रंगपी धाल्याचे. पौशातले पुनवे सावन कृष्ण पक्षातल्या षष्टी मेरेन आमच्या गोयांत धालोत्सव फुलता तो धाल्या मांडार.

ह्या धालोत्सवावरवी बायलांक आपल्या जिवितातले पैलू मांडपाक एक सोबीत कलात्मक संद मेळटा. लोकगीता वांगडाच लोकनाच आणि नाट्यात्म विधी अशा लोकसंचिताचे सगळे खाशेलेपण धालोत्सवातल्यान जाता आणि म्हणून हो महत्वाचो असो कलात्म प्रकार.

मांडार उबी रावून दोन फाती जातात आणि तातूंत सैमाक होरावपी देवतांक आंगवण दिवपी अशा गीतांचो आरंभ जाता आणि उपरांत धालोत्सवांत जश्यो राती रंगतात तशे विंगड विंगड खेळ नाट्यरूपी घटना विधी हांचो आस्पाव सादर जाता प्रस्तुत जाता. हातूंत निमणे राती सादर जावपी पिंगळी ही खास सारयल्लो.

पौष जसं सुरू झालं की राती लोकनृत्य आणि लोकगीतांनी रंगपाक लागतात. धालोत्सवातल्यान बायलांक एक संद मेळटा धर्तरीची पूजा करपाची, तिका दिनवास दिवपाची. आणि हे साध्य जाता धालोत्सवातल्या नृत्यातल्यान आणि गीतातल्यान, जाचे वरवी मुखार येता तो लोक आविष्कार. अन्नदात्री धरित्री मायेक होरावप, तशेंच देवदेवतांक नमन करपाचो हो उत्सव. गावागावांनी आशिल्ले पारंपारीक मांड म्हळ्यार ह्या धालोत्सवाचे उर्जा स्थान, उर्जा स्रोत. हो धालोत्सव पुरायपणान तेंगशेर पावता तो मालिनी पुनवेक. वनदेवीचे प्रतीक म्हणून ह्या मांडार सजता ती तुळशी माता. तिची पूजा करप हो दर एके बायलेचो अधिकार. मांडार पांच राती वा कांय कडेन सात वा णव राती हो उत्सव साजरो करचो ही प्रथा. अभ्यासक आणि पर्यावरण मोगी श्री राजेंद्र केरकर सांगतात की दिवचल हांगासल्या सरवण साळ सारखिल्या गावांत धालोत्सवाच्या मांडार रंभांचे आगमन जाता, तांचो भार येता. ह्यो रंभा खरे म्हळ्यार देवलोकीच्यो, पूण त्योय ह्या धालोत्सवांत सहभागी जावपाक मांडार येतात.

0: आयकुपानो कलात्मक गोंय हे वळेरीचो हो आशिल्लो आयचो वांटो
1: धालोत्सव.
0: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कलांविशी म्हळ्यारूच गोवन फोक अँड ट्रेडिशनल परफॉर्मिंग आर्ट्स हांचे विशीं अधिक म्हायती करून घेवपाक आयकूंक रावात फुडले सप्तकांत. हेच दिसा आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान ही कार्यावळ कलात्मक गोंय. आणि ह्या कलात्मक गोंयच्या भोंवडेर तुमचे वांगडा आसतलो हांव डॉक्टर साईश देशपांडे. नमस्कार.
1: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ कलात्म गोंय तुमी निकतीच आयकली. संशोधन, लेखन आनी प्रस्तुती डॉ साईश देशपांडे हांची आशिल्ली. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
2: कलात्म गोंय ही वळेरी आयकवनो निकतीस मेळकली.
3: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
4: वेव्स
3: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
4: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
3: तर करात बेगोबेग डाउनलोड
4: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
3: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
4: वेव्स.
2: ऐकपनो कार्यावळ सोपयतना इतलेच सांगू सोदता. ऐकूया हो विचार. जीवन हो एक सुंदर प्रवास असा आणि प्रत्येक सकाळ आमच्या समोर नवी संधी उभी करीत असता. त्या संधीकडे पळोवपाक शिकात. तुम्ही त्या प्रत्येक संधीचो उपयोग कसो करता हे तुमच्या यशाचे यश हाजेर तुमचे यश अवलंबून असता. जगाक सामोरे वताना हसून हासून सामोरे जा. प्रत्येक क्षणाचो आनंद घ्यात. आयचो दीस तुमकां सुखाचो समाधानाचो आनंदाचो वचू इतले म्हणून आयची शुभप्रभात ही कार्यावळ हांगाच सोपयता. परत मेळूया ह्याच कार्यावळीन फाल्यां सकाळी 7:05 वरांचेर. नमस्कार.

0: 233 एक मीटर म्हणाल 1287 किलो हर्ट्झचे आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकूया मुखेल खबर.
1: नमस्कार, या आसा काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 2026 वर्सा खातीरचे पद्म पुरस्कार भेटयतल्यो. अस्तंत बंगालान भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देबांशु पांडा हांणी फेर वेंचणुकेंत फाल्तां विधानसभा मतदारसंघांत 1,00,000 परस चड मतांनी जैत जोडले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या खातीर देबांशु पांडा हांकां परबीं भेटयल्या. भारत आनी अमेरिका आतंकवादाच्या खंयच्याय प्रकाराक फुडो करपाक तयार आसा अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळां. गोंय शालांत मंडळान घेतिल्ल्या 12वेच्या पुरवणी परिक्षेचो निकाल 50% लागला. पुरवणी परिक्षेक लेगीत विद्यार्थ्या परस विद्यार्थिनींची कामगिरी सरस जाल्या. ही परिक्षा म्हापशा आनी मडगांव ह्या दोन केंद्रांनी मायाच्या 6 वेर ते मायाच्या 16 वेर मजगती जाल्ली. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती जाल्ल्या निमाण्या लीग खेळांत दिल्ली कॅपिटल्सान कोलकाता नायट रायडर्साक 40 धावण्यांनी हारयले. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील एबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी प्रतिलिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रतिनिधींना इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्यास सांगितलं आहे. तत्पूर्वी गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात लवकरच तोडगा निघण्याची आशा कमी असल्याचं अमेरिकी प्रशासनानं सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीची मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर पुढील वाटाघाटी यांचा समावेश आहे. या प्रस्तावित करारावरून रिपब्लिकन पक्षात फूट पडली असून काहींच्या मते हा करार इराणबाबत खूपच सौम्य आहे. सिनेटर टेड क्रूज म्हणाले की ही एक विनाशकारी चूक ठरेल. तर सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष रॉजर विकर म्हणाले की 60 दिवसांच्या शस्त्रसंधीचा अर्थ ऑपरेशन एपिक फ्युरीद्वारे जे काही साध्य झालं आहे ते सर्व व्यर्थ गेलं असं होईल. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रुपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं त्यांनी स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदीम निर्बाधपणे सुरू व्हावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. सरकारनं सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी विशेष तरतुदी केल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. या तरतुदींमुळे आदिवासी समुदायांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील असं त्यांनी काल नवी दिल्लीत जनजाती सांस्कृतिक समागमाला संबोधित करताना सांगितलं. आदिवासी समुदायांचा त्यांच्या जमिनींवर आणि जंगलांवर कायदेशीर मालकी हक्क आहे आणि कोणीही त्यावर अतिक्रमण करू शकत नाही असा पुनरुच्चार शहा यांनी केला. नागालँडचे राज्यपाल नंदकिशोर यादव यांनी काल दिमापूर इथं आयोजित नागालँड भोजपुरी समाजाच्या 14व्या सत्कार समारंभात भोजपुरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. भोजपुरी समाजानं नागालँडच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोलाचं योगदान दिलं असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया कोणत्याही त्रुटींविना पार पडावी यासाठी आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ञांचं एक पथक नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीएसईच्या निकालपश्चात सेवा

प्रकल्पाबाबत वस्तुस्थिती तसंच विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केलेल्या चिंता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं या महिन्याच्या 28 तारखेला नियोजित असलेली सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेची तारीख पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कॉंगोमध्ये देशाच्या पूर्वेकडील भागात सुरू असलेल्या इबोलाच्या उद्रेकात संशयित रुग्णांची संख्या आता 900 पुढे गेली आहे. 904 संशयित रुग्ण आणि 119 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. इतुरी प्रांतात या उद्रेकाचं केंद्र आहे. या उद्रेकामुळे आता कॉंगोसाठी अत्यंत उच्च धोका निर्माण झाला आहे. परंतु हा रोग जागतिक स्तरावर पसरण्याचा धोका कमी आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आफ्रिकेच्या काही भागांमध्ये इबोलाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. या प्राणघातक विषाणूचा देशात संभाव्य प्रसार रोखण्यासाठी भारतीय अधिकारी आता विमानतळ आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वारांवर पाळत वाढवत आहेत. इबोला विषाणूच्या अनेक प्रजाती असून तो एक दुर्मिळ परंतु अनेकदा प्राणघातक विषाणूजन्य रक्तस्त्रावी ताप आहे. इबोलाचा प्रसार संक्रमित मानव किंवा प्राण्यांचं रक्त, शरीरातील द्रव पदार्थ किंवा उती यांच्या थेट संपर्कातून होतो. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे उमेदवार देबांशु पांडा यांनी फालता विधानसभा जागा 1,09,000 मतांच्या फरकानं जिंकली आहे. फालतामध्ये केंद्रीय दलांच्या सुमारे 35 तुकड्यांच्या कडेकोट बंदोबस्तात फेरमतदान घेण्यात आलं. अनेक मतदान केंद्रांवरील यंत्रांवर अत्तर सदृश पदार्थ, शाईचे डाग आणि चिकट पट्ट्यांचा वापर केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सिक्कीममध्ये चौथे दोद्रुपचेन रिम्पोछे, क्याबगोन दोद्रुपचेन जिग्मे थुपतेन त्रिनले पालझांगपो यांच्या कुदुंगची म्हणजे पवित्र देहाची अंतिम यात्रा आणि प्रतिष्ठापना सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी गंगटोक इथं शेकडो भाविक, भिक्खू आणि मान्यवर जमले होते. लुकशामा इथून देवराली चोरतेन गोंपापर्यंत निघालेली ही भव्य मिरवणूक प्रार्थना मंत्रोच्चार आणि पारंपरिक बौद्ध विधींनी दुमदुमून गेली. यावेळी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आणि अखेरचा निरोप दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित वर्तमान वर्षातील पहिल्या नागरी सन्मान प्रदान समारंभात 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. यामध्ये 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. वर्तमान वर्षासाठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार दिले जातील. महाराष्ट्रात महाबळेश्वरजवळ आंबेनळी घाटात काल मध्यरात्रीच्या सुमारास एक चारचाकी गाडी 800 फूट खोल दरीत कोसळली. या गाडीमध्ये 8 जण असल्याची माहिती असून आतापर्यंत 2 मृतदेह हाती लागले आहेत. तापमान. मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच वर गेलं आहे. अनेक प्रदेशांमध्ये तीव्र कोरडे वारे आणि दिवसाच्या वेळी होणाऱ्या असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे लोकांना दुपारच्या कडाक्याच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं लागत आहे. सध्या मध्य प्रदेशची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. उष्णतेची तीव्रता प्रचंड असून संपूर्ण राज्यातून गरम वारे वाहत आहेत. बहुतांश शहरांमध्ये तापमान 43 अंश सेल्सिअसच्याही वर गेलं आहे. इकडे महाराष्ट्रामध्ये अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मंगळवारपर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा लाल बावटा जारी करण्यात आला आहे. याच कालावधीसाठी अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांकरता नारंगी बावटा जारी करण्यात आला आहे. बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. कॉंगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या

0: आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनांत पद्म पुरस्कार भेटयतल्यो. अस्तंत बंगालांत फाल्टा विधानसभा मतदारसंघा खातीर जाल्ल्या फेरमतदानांत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देबांशु पांडा हांणी घसघशीत जैत मेळयलां. आज पेट्रोलच्या प्रेसान प्रति लिटर 2.61 रुपये तर डिझलच्या प्रेसान प्रति लिटर 2.71 रुपयांची वाढ झाल्या. नॅशनल टेस्टिंग एजन्सीन या महिन्याच्या 28 तारखेक जावपा आशिल्ल्या सीयूईटी यूजी 2026ची परिक्षा फुडें धुकळ्या. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल जाल्ल्या निमाण्या लीग खेळान दिल्ली कॅपिटल्सान कोलकाता नायट रायडर्साक 40 धावण्यांनी हरयलो. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सांजवेळा राष्ट्रपती भवनांत 66 नामनेच्या व्यक्तींक 2026 वर्साचे पद्म पुरस्कार भेटयतल्यो. ह्या सुवाळ्यांत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी घरमंत्री अमित शाह हेवूय हाजीर आसतले. आज 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आनी 58 पद्मश्री पुरस्कार दितले. राष्ट्रपतींनी 2026 वर्सा खातीर 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आनी 113 पद्मश्री पुरस्कार सयत 131 पद्म पुरस्कार दिवपाक मान्यताय दिल्या. उरिल्ले पद्म पुरस्कार उपरांत जावपा आशिल्ल्या सुवाळ्याच्या दुसऱ्या फेरयेन दितले. दर वर्सा प्रजासत्ताक दिसा पद्म पुरस्कार जाहीर करतात. हो प्रतिश्ठीत नागरी सन्मान कला, जनहित आनी समाजसेवा, साहित्य आनी शिक्षण, विज्ञान आनी अभियांत्रिकी, वेपार आनी उद्देग, वैजकी, खेळ आनी हेर मळार केल्ल्या खाशेल्या योगदाना खातीर दितात. विदेश मंत्री डॉ एस जयशंकर आनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हांणी काल नवी दिल्लीन वेगवेगळ्या विशयांचेर सविस्तर चर्चा केली. भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारीच्या सामर्थ्याचो तांणी पुनरुच्चार केलो. प्रतिनिधी मंडळ पावण्यार जाल्ल्या भासाभाशे उपरांत पत्रकार परिशदेंत उलयतना डॉ जयशंकर हांणी वेपार कबलात बेगिनात बेगीन पुराय करपाचे गरजेचेर भर दिलो. उर्जा वेपारांतल्या विस्ताराक येवकार दिलो आनी भारताचे उर्जा सुरक्षे खातीर विविधताय आशिल्ली उर्जा पुरवण म्हत्वाची आसा अशें तांणी स्पश्ट केले.
1: In terms of the political understanding between India and the United States, we have a strategic partnership which emanates from a convergence of national interests in many areas. And in our meeting at the embassy, we took up developments pertaining to West Asia, Middle East, to the Indian subcontinent and to East Asia.
0: अस्तंत बंगालांत फाल्टा विधानसभा मतदारसंघा खातीर जाल्ल्या फेरमतदानांत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देबांशु पांडा हांणी घसघशीत जैत मेळयला. पांडा हांणी 1,09,000 परस चड मतांनी ही सुवात जिखली. तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराची 4थ्या सुवातेर घसरण जाली आनी ताचे डिपॉझिट लेगीत जप्त जाले. अस्तंत बंगाल विधानसभा वेंचणुकेच्या मतदाना वेळार व्हड प्रमाणांत गैरप्रकार जाल्ल्याच्या आरोपा उपरांत वेंचणूक आयोगान फाल्टान फेरमतदान करपाचे आदेश दिल्ले. हे फेरमतदान ह्या महिन्याचे 21 तारखेक जाल्ले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फाल्टा विधानसभा मतदारसंघात जाल्ल्या फेरवेंचणुकेन विक्रमी अंतरान जैत मेळिल्ल्या खातीर भाजप उमेदवार देबांशु पांडा हांकां परबी दिल्या. आज पेट्रोलच्या प्रेसान प्रति लिटर 2.61 रुपये तर डिझलच्या प्रेसान प्रति लिटर 2.71 रुपयांची वाढ केल्या. फाटल्या 2 आठवड्यांमधली ही 4थी दरवाढ. हाका लागून दिल्लीत आता पेट्रोलचो प्रेस प्रति लिटर 102.12 रुपये तर राष्ट्रीय राजधानी डिझलचो प्रेस प्रति लिटर 95.20 रुपये इतलो आसतलो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हांच्या कालच्या पहिल्या कर्नाटक भोंवडेर तांणी पक्षाचे कार्यकर्ते आमदारां बरोबर जायत्यो बसका घेतल्यो आनी उपरांत एक कोर कमिटीची बसका घेतली. माध्यमांक माहिती दितना भाजपचे ज्येष्ठ फुडारी सीटी रवी हांणी म्हळां, राष्ट्रीय अध्यक्षांनी बेंगलुरूंतल्या 5 महानगरपालिकांच्यो वेंचणुको, पंचायत वेंचणुको आनी येत्या 2 वर्सांत राज्यांत जावपा आशिल्ल्यो विधानसभा वेंचणुकांसयत फुडल्या वेंचणुका खातीर पक्षाच्या धोरणांचेर चर्चा केली. तांणी सांगला की सध्या 22 राज्यांनी भाजपचे सरकार आसा, संसदेन 400 मायज खासदार आसा आनी वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभेन 2,000 मायज आमदार आसात. तशेंच कर्नाटकान संघटना घटमूट करपाक कार्यकर्त्यांक सांगला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आनी संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:02

0: 25 मिनिटांचेर आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: नॅशनल टेस्टिंग एजन्सीन एनटीएन या महिन्याच्या 28 तारखेक जावपा आशिल्ली कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट अंडर ग्रॅज्युएट CUET UG 2026 परिक्षा फुडें धुकळ्या. एनटीएन सांगला सरकारी परिपत्रका प्रमाण ईद उल जुहा वा बकरीद परबेच्या फेर्यादेच्या तारखेन जाल्ल्या बदलाक लागून हो निर्णय घेतला. एजन्सीन कळीत केला की प्रभावित उमेदवारां खातीर परिक्षेची नवी तारीख बेगीनूच जाहीर करतले. तशेंच उमेदवारांनी या बाबीची दखल घेवन ते प्रमाण फुडली कार्यवाही करची असो सल्लो दिला. त्या भायर उमेदवारांनी नेमान एनटीएच्या अधिकृत संकेतळाक भेट दिवची अशी सुचोवणी संस्थेन केल्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळान म्हळ्यार CBSEन 12वीच्या बोर्ड परिक्षेच्या उत्तरपत्रिकांच्यो स्कॅन केल्ल्यो फोटोकॉपी मेळोवपाची निमाणी तारीख आनीक एका दिसान म्हळ्यार आज मेरेन वाडयल्या. CBSEन सांगला विद्यार्थ्यांक आपले अर्ज दाखल करपाक फावो तो वेळ मेळचो म्हण हो निर्णय घेतला. बोर्डान उमेदवारांक हे वाडयले मुदतीचो लाव घेवपाचो आनी त्याप्रमाण आपले अर्ज सादर करपाचो सल्लो दिला. पुनर्मुल्यांकनाचे अर्ज स्विकारपाची सुरवातेची तारीख बेगीनूच कळीत करतले अशें बोर्डान सांगलां. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हळ्यार CBSEक त्रुटीमुक्त पुनर्मुल्यांकन प्रक्रिया सुनिश्चित करपाक मदत म्हणून भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT मद्रास आनी IIT कानपूरच्या प्राध्यापक आनी तांत्रीक तज्ञांचो एक पंगड नेमपाचे निर्देश दिल्यात. हो निर्णय CBSEच्या निकाल उपरांतच्या सेवा पोर्टल संबंधान घडिल्ल्यो घडणुको तशेंच विद्यार्थी आनी पालकांनी उक्तायल्ल्या हुस्क्यांच्या फाटभुंयेर घेतला. दोनूय IIT तज्ञ पंगड प्रणाली तंत्रीक सुदारणा चालीक लावपाक आनी खासा करून पोर्टलाची स्थिरताय आनी सर्वराचे सुरळीत काम करपाची तपासणी करतले अशें शिक्षण मंत्रालयान एका निवेदनान सांगला. CBSEच्या निकाल उपरांतच्या आनी पुनर्मुल्यांकन प्रक्रियेवेळार विद्यार्थ्यांक हालींच्या काळांत येवपी तांत्रीक आनी पेमेंट संबंधीत प्रश्नांच्या फाटभुंयेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी काल केंद्रीय अर्थ आनी कॉर्पोरेट वेव्हार मंत्री निर्मला सीतारामन हांचे कडेन चर्चा केली. ह्या चर्चेन स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक आनी इंडियन बँक CBSEक तांच्या पेमेंट गेटवे रचणूक घटमूट करपाक आनी परिक्षा उपरांतच्या सेवांच्या पोर्टल कडेन गरजेचे एकत्रीकरण करपाक मदत करतली असो निर्णय घेतला अशें शिक्षण मंत्रालयान सांगला. भारतीय हवामान खात्यान IMD आज दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाबांतल्या कांय वाठारांनी उष्णतेच्या लाटी खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. येता 2 ते 3 दिसांत दिल्ली, अस्तंत उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, उदेंत राजस्थान, झारखंड, ओडिशा आनी तेलंगणा वाठारांत लेगीत अशीच परिस्थिती आसतली. हवामान खात्याप्रमाण आज नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अंदमान आनी निकोबार जुवे, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरला, माहे आनी लक्षद्वीपांतूय उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय आसा. IPL क्रिकेट सर्तीन काल राती कोलकातांतल्या ईडन गार्डन्सान जाल्ल्या निमाण्या लीग खेळान दिल्ली कॅपिटल्सान कोलकाता नायट रायडर्साक 40 धावण्यांनी हरयले. दिल्ली कॅपिटल्स पंगडान कोलकाता नायट रायडर्सा मुखार 204 धावण्यांची मोख दवरिल्ली. प्रत्युत्तरान कोलकाता नायट रायडर्सान पंगडाचो धाव 18.4 षटकांत 163 धावण्यांनीच सोपलो. कुलदीप यादवाक प्लेयर ऑफ द मॅच म्हण जाहीर केलो. आनी एका खेळान राजस्थान रॉयल्सान काल वानखेडे स्टेडियमाचेर जाल्ल्या खेळान यजमान मुंबय इंडियन्साक 30 धावण्यांनी हरयलो आनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू, गुजरात टायटन्स आनी सनरायझर्स हैदराबाद हांचे बरोबर ह्या हंगामांतल्या प्ले ऑफान सुवात मेळोवन गुणतालिकेन 34 सुवात मेळयली. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरावाचक तशेंच अंकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारां कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सां मजगती कोंकणी भाशेचे गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अंकार करपाचे कसब प्रसारणा खातीर योग्य आवाज जाय. अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2026 आसा. अधिक म्हायती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर संपर्क साधचो. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनान पद्म पुरस्कार भेटयतल्यो. अस्तंत बंगालान फाल्टा विधानसभा मतदारसंघा खातीर जाल्ल्या फेरमतदानान भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देबांशू पांडा हांणी गसगशीत जैत मेळयला. आज पेट्रोलच्या प्रेसान प्रति लिटर 2 रुपया 61 पैसे तर डिझेल

0: च्या प्रेसान प्रती लिटर 2.71 रुपयांची वाढ जाल्या. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आज सांजवेळा 5:30 आसतल्यो.
1: नमस्कार, हांव आकाशवाणी तशेंच माचयेवेलो कलाकार अजीत केरकार. आकाशवाणी म्हणून 90 वर्सां पुराय करता. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्याक धरून आमची आकाशवाणी जबरदस्त काम करता. देखून आकाशवाणीचे आता मेरेनचे डायरेक्टर एम्प्लॉईज सगळे कलाकार हे सगळ्यांक मना काळजासावन परबी भविष्यातले प्रवासाक आकाशवाणी यश आवडेता. देव बरें करूं.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दवरात हे काम तात्पुरत्या करारचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या करारचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
0: आकाशवाणी.
3: दोनशे 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल आयकपनो. चित्र संगीत ह्या हिंदी फिल्म गीतांच्या कार्यावळीन तुमकां येवकार.

अचकीत लायट पुरवण बंद पडल्या कारणान तुमकां आमच्यो कार्यावळी आयकूंक मेळूंक ना ह्या बद्दल आमी दिलगीर आसात. आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल आयकपना आतां आयकुया मुखेल खबरो.

पुरस्कार यो आसा काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार भेटयतल्यो. अस्तंत बंगालान फाल्टा विधानसभा मतदारसंघा खातीर जाल्ल्या फेरमतदानात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देबांशु पांडा हांणी घसघशीत जैत मेळयला. आज पेट्रोलच्या प्रेसान प्रति लिटर 2.61 रुपये, डिझेलच्या प्रेसान प्रति लिटर 2.71 रुपयांची वाढ जाल्या. नॅशनल टेस्टिंग एजन्सीन या महिन्याच्या 28 तारखेक जावपी CUETU 2026 परिक्षा फुडें धुकळ्या. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल जाल्ल्या निमाण्या लीग खेळान दिल्ली कॅपिटल्सान कोलकाता नायट रायडर्साक 40 धावण्यांनी हरयलो. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल. ऐकपन वीर झारा ह्या फिल्मातले गीत आता ऐकूया. जावेद अख्तर हांची रचना, मदन मोहन हांचे संगीत, गीताक जोड आवाज उदित नारायण, लता मंगेशकर हांचो.

ऐक पेन जिंदा दिल ह्या फिल्मा खातीर समीर हांची ही रचना आशिल्ली. नदीम श्रवण हांचे संगीत, गीताक आवाज आशिल्लो उदित नारायण हांचो, चित्रसंगीतान. आता ऐकूया कुर्बान ह्या फिल्मातले गीत उदित नारायण अनुराधा पौडवाल हांच्या जोडावाजान.

0: दिल परदेसी हो गया ह्या फिल्मातले अलका याग्निक उदित नारायण हांच्या जोड आवाजातल्या ह्या गीता संगीता नायकपणा आयची चित्रसंगीत ही हिंदी फिल्म गीतांची कार्यावळी इतल्यान सोपता.
1: एक जमाने से कहानी है सुना रही आकाशवाणी.

0: digital.
1: Download Waves OTT app now and watch for free.
2: नमस्कार श्रोते हो, भावधारा ह्या कार्यक्रमात आपलं स्वागत.

पंडित प्रभाकर कारेकर यांच्या स्वरातील गीत नुकतंच आपण ऐकलं. पुढे जाताना ऐकूया पद्मजा फेनाने जोगळेकर यांच्या स्वरातील गीत.

श्रोतेहो, आपण आस्वाद घेत आहात भावधारा ह्या कार्यक्रमाचा, आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवरून. कार्यक्रमात राजेश माणगावकर यांच्या स्वरातील गीत आता ऐकूया.

0: श्रोते हो, राजेश माणगावकर यांनी गायलेल्या भावगीताने भावधारा ह्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दवरात हे काम तात्पुरत्या करारचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल बरोबर 10 वरांचेर हिंदीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावयल्यान सक्षेपित करतात.

0: भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.
4: आकाशवाणी पणजी केंद्राचे हे म्हादय चॅनल ऐकपनो. आता ऐकूया कातारा. काताराच्या कार्यक्रमीन सुरवेचे कातार रोज फन सांजा.

0: করায়, আমি কে খুব পড়তে চাই, তুই আমায় প্রেম কো কবে আমি কাটি কাটি কাটি
1: कवटे हाणें गायल्ल्या गीता संगातान आयकपन आयची कांताराची कार्यावळ इतल्यान सोंपता.
2: तुमची सांज आनीकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर. हॅलो गोंयकारा, 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कांतारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आणि 2224457. हॅलो गोयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कांतारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा.
3: हॅलो

0: ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com
0: RNUAIRPANJI@gmail.com। अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024।
0: जागे तात्पुरत्या करारचेर आसा हे लक्षात घेवचे।
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात।
0: आकाशवाणी
2: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी। 11 वरां जाऊन 7 मिनटां झाल्यात। तालथरात फिल्मी संगीताचेर ऐकत गाता रहे मेरा दिल।

मंगेशकर मुकेश हांचो हो जोड आवाज. पहचान फिल्मात तुम्ही ऐकले वर्मा मलिक हांचे गीत. संगीतकार शंकर जयकिशन. गाता रहे मेरा दिल कार्यावळ फुडे म्हणताना लता मंगेशकर. सनी फिल्मात राहुल देव बर्मन हांचे संगीत. आनंद पक्षी हांचे गीत.

खातीर उषा खन्ना हांचे संगीत मजरूह सुलतानपुरी हांच्या गीता खातीर तुम्ही ताल धल्ला फिल्मी संगीताचेर ऐकत गाता रहे मेरा दिल कार्यावळ आता फुडें मरतना अमित कुमार तेरी कसम ह्या फिल्मा खातीर राहुल देव बर्मन हांचे संगीत आनंद बक्षी हांचे गीत

मोगान या फिल्मा खातीर मुकेश घाटवळ हांचो हो आवाज आनी ह्या गीता वांगडा सोपता गाता रहे मेरा दिल 11:30 जावन गेल्ली आसात. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ह्या उपरांत एनसीआरटीन प्रायोजित केल्ली ही कार्यावळ आयकुया उमंग.

नमस्कार भगिनीनो, घरकुल कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजच्या कार्यक्रमात आम्ही प्रसारित करणार आहोत प्रश्नांचा शोध, उत्तरांचा माग. मानसोपचारतज्ञ अमृता वाळिंबे यांचं हे भाषण, तसंच सविता गिरोडकर यांनी सादर केलेल्या कविता. भगिनीनो, कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसानं करू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक होऊ नये. वपू काळे यांच्या याच शब्दांचा आधार घेत कार्यक्रमाची ही सुरुवात भक्तिरचनेनं.

0: भगिनीनो, अश्विनी भिडे देशपांडे यांचा हा स्वर, समर्थ रामदासांची ही रचना आनंदाचा कंध या संग्रहासाठी. भगिनीनो, घरकुल कार्यक्रमातील हा पहिला मुख्य विषय ऐकूया, प्रश्नांचा शोध, उत्तरांचा माग. मानसोपचार तज्ज्ञ अमृता वाळिंबे यांचं हे भाषण.
1: मानवी वर्तन हा संशोधकांसाठी एक चिरंतन अभ्यासाचा विषय बनून राहिला आहे. मानवी वर्तन हा संशोधकांसाठी एक चिरंतन अभ्यासाचा विषय बनून राहिला आहे. माणूस कसा विचार करतो, कसा व्यक्त होतो, एखादी समस्या समोर आली की माणूस कसा वागतो हे समजून घेण्याचा प्रयत्न जगभरातले अभ्यासक संशोधक करत आले आहेत. मानवी वर्तनाबद्दलचा असाच एक प्रयोग 1942 साली जर्मनीत केला गेला होता. एखादा प्रश्न सोडवण्याची पद्धत किंवा समस्येवर मात करण्याची माणसाची सर्वसाधारण शैली कशी असते हे त्यात अभ्यासलं गेलं. या प्रयोगात जे आढळलं त्याला मानसशास्त्रीय परिभाषेत म्हटलं गेलं आइनस्टेलुंग इफेक्ट. प्रयोगात असं दिसून आलं की सामान्यत जेव्हा एखादा प्रश्न समोर येतो तेव्हा माणसं नेहमीच्या किंवा सवयीच्या पद्धतीच वापरतात. तुलनेनी सोपी, अधिक चांगली किंवा सोयीची पद्धत उपलब्ध असली तरीसुद्धा प्रश्न छोटा असो की मोठा तो सोडवण्यासाठी, अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सहसा सर्जनशील विचार, वेगळा विचार, हटके विचार केला जात नाही. उत्तरांचे बहुविध पर्याय शोधण्याकडे, ते वापरून पाहण्याकडे सहसा माणसांचा कल दिसत नाही. आता तसं पाहिलं तर प्रश्न, अडचणी, शंका, अडथळे आणि समस्या नाहीत अशी व्यक्ती सापडणं आजच्या जगात मुश्किल आहे. अडचणी, प्रश्न समोर उभे ठाकले की ताण येणंही स्वाभाविक आहे, साहजिक आहे. जिथे माणूस आहे तिथे प्रश्न असणार आणि जिथे प्रश्न आहेत तिथे ताण असणार. अर्थात जसे काल होते तसेच प्रश्न आज नाहीत. त्यात बदल झालाय, त्यातली गुंतागुंत वाढली आहे. कालपेक्षा आजचे प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे, वेगवेगळ्या तीव्रतेचे आहेत. आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक, कौटुंबिक प्रश्नांसारखेच मानसिक प्रश्नही आज अनेक जणांना भेडसावत आहेत. जेव्हा प्रश्न समोर येतो तेव्हा सामान्यत आपण काय करतो? काही जण थबकतात, काही बावचळून जातात, काही त्रागा करतात, काही आरडाओरडा करतात, काही रडारड करतात, काही आरोप प्रत्यारोप करतात, काही संकटाचा अस्वीकार करतात, काही अपराधीपणाच्या विळख्यात सापडतात, काही जण फुकाच्या चर्चा करत राहतात, तर काही जण काळजीनी कोलमडून पडतात. थोडक्यात सांगायचं तर केवळ शास्त्रशुद्ध प्रयोगातच नाही तर प्रत्यक्ष जगण्यातही असं दिसतं की प्रश्न सोडवायची, अडचणीला सामोरं जायची जेव्हा वेळ येते तेव्हा नेहमीचे सरधोपट सवयीचे मार्ग वापरणे

याकडेच कल दिसतो. प्रश्न समोर उभा ठाकल्यामुळे शरीर मनावर आलेला ताण कमी करणं हे गरजेचं असतं. त्यासाठी हटके किंवा सर्जनशील पर्यायांचा विचार करणं आणि उत्तराचा माग काढत पुढे जात राहणं महत्वाचं ठरतं. माणसं सामान्यत तसं करत नाहीत, पण तशी सवय मनाला लावणं आवश्यक असतं. 1942 साली जर्मनीतल्या अभ्यासात दिसलेल्या आइनश्टेलुंग इफेक्टने नेमक्या याच मुद्द्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. प्रश्नाची उकल करण्याचा विषय निघालाय म्हटल्यावर साहजिकच अकबर बिरबलाची एक गोष्ट आठवते. कदाचित आपल्यातल्या अनेकांनी ही गोष्ट कधीतरी कुठेतरी ऐकली वाचली असेल. त्याचं असं झालं की एके दिवशी अकबराला दुसऱ्या एका राजांनी धाडलेलं एक पत्र मिळालं. त्या पत्रात लिहिलं होतं, कृपया भांडं भरून हुशारी पाठवावी. बराच विचार करून बराच प्रयत्न करूनही अकबराला काही त्या वाक्याचा अर्थ लागेना आणि पत्रातल्या कोड्याची उकल करता येईना. अकबर बादशहानी मग बिरबलाला पाचारण केलं. झालं, बिरबल आला आणि विचार करून लगेच कामाला लागला. आधी बिरबलांनी एक छोट्या तोंडाचं गोलाकार भांडं घेतलं, त्यात माती भरली. मग त्या मातीत लाल भोपळ्याची एक सकस बी पेरली. ती बी रुजली. हळूहळू त्या भांड्याच्या आत एक भोपळा छान वाढला. बिरबलांनी मग बाहेरून वेल कापला आणि भोपळा तेवढा आतल्या आत तसाच ठेवला. भांड्याच्या तोंडावर त्यांनी कापड बांधलं आणि अकबराला नेऊन दिलं. हे भांड आणि त्यासोबत एक पत्र राजाकडे पाठवून द्या असं त्यांनी सुचवलं. पत्रातला नमुना असा होता, हे भांड भरून हुशारी पाठवली आहे, काळजीपूर्वक बाहेर काढावी. बाहेर काढताना भांड तुटणार नाही किंवा त्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. जर काही उलटसुलट झालं तर भरपूर मोठा दंड भरावा लागेल. अकबर बादशहाकडून आलेलं ते भांड आणि त्यासोबतचं ते पत्र राजाला मिळालं. तो राजा काय समजायचं ते समजला आणि अकबर बिरबलाची गोष्ट इथेच संपली. या गोष्टीचं तात्पर्य काय? तर प्रत्येक प्रश्नाला काही एकच एक असं उत्तर नसतं. एखादा प्रश्न सोडवण्याचे बऱ्याचदा अनेक मार्ग अनेक पर्याय असू शकतात. प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन त्याचं उत्तर शोधण्यासाठी, प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी मोकळा ढाकळा विचार करता येऊ शकतो, बहुपर्यायी विचार करता येऊ शकतो. मानसशास्त्रातले अनेक प्रयोग असं सांगतात की असा बहुपर्यायी विचार करण्याची सवय मनाला लावता येऊ शकते. दैनंदिन जीवनातले प्रश्न सोडवताना, अडथळे पार करताना ही सवय उपयोगी पडू शकते. मानसिक ताण नियंत्रणात ठेवण्यासाठी ही सवय मग आपसूक कामी येते. हे सगळं म्हणणं ठीक, पण खरोखरच असं घडतं का? प्रत्यक्ष आयुष्यात छोट्या मोठ्या आव्हानांना परीक्षांना सामोरं जाताना बहुपर्यायी विचार करता येतो का? त्याद्वारे मानसिक ताण दूर ठेवता येतो का? चला तपासून पाहूया. त्यासाठी परीक्षेच्या संदर्भातलं एक नेहमीचं अगदी आपल्या सगळ्यांच्या अनुभवातलं उदाहरण घेऊया. असं समजा की परीक्षा जवळ आलीय. कुणी एक सुरेखा अभ्यासाला बसलीय. पुस्तक वही उघडीय पण काही कळत नाहीये, लक्षात राहत नाहीये, डोक्यात शिरत नाहीये, पाठच होत नाहीये. मग सर्वसाधारणपणे टेन्शन सुरू होतं, नकारात्मक विचार सुरू होतात. हेच नेमकं परीक्षेला विचारलं तर, हे फार कठीण आहे, आपलं काही खरं नाही, जाऊ दे दुसराच विषय घेऊया अभ्यासाला. टेन्शन पाही मग तेही डोक्यात शिरत नाही, अभ्यासच नको वाटतो, आपल्याला काहीच येत नाहीये असं वाटतं, सगळेच विषय अर्धवट झालेत, आपण ढळत, आपल्याला डोकं नाहीये असं विचारचक्र सुरू होतं. मग रडारड, अस्वस्थता, चिडचिड, खेळात खाण्यात कशातच मन न लागणं, आपण नापास होणार, जाऊ दे नको, परीक्षाच नको द्यायला, वगैरे वगैरे वगैरे. हे झाले सरधोपट विचार. आता हे विचार बाजूला सारूया आणि जरा व्यवहार्य हटके पर्यायी विचार करून पाहूया. जेवढा होईल तेवढा अभ्यास मी नीट करीन. पेपरच्या वेळी गोंधळणार नाही, निराश होणार नाही, पेपर नीट लिहीन. परीक्षा ही दूरची गोष्ट आहे, आधी अभ्यास नीट कसा होईल हे पाहायला हवं. जे समजत नाहीये ते कुणाकडून समजून घेता येईल का? मदत घेण्यात काहीच कमीपणा नाही. मी कुणाकडून मदत घेऊ शकेन? वेळ वाया न घालवता जे समजलं आहे ते पक्क करता येईल का?

0: अभ्यासाच्या एकाग्रतेसाठी मन शांत करता येईल का? थोडं वाचणं, थोडं लिहून पाहणं, थोडं पाठांतर, थोडी उजळणी, थोडं नवं शिकणं, थोडा अभ्यास, थोडा ब्रेक, थोडी विश्रांती, थोडा खेळ, असं करत मन आणि शरीर शांत करता येईल का? ज्या विषयाचा फार ताण नाही अशा विषयाने सुरुवात करून मग अवघड गोष्टींकडे वळूया का? आत्ता अभ्यास होत नाहीये हे खरंय, पण मी काही ढ नाहीये असं लेबल मी स्वतःला का लावतीये? त्यापेक्षा जेवढा वेळ आहे त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करता येईल, कुणाची मदत घेता येईल, वगैरे वगैरे वगैरे. हे झाले पर्यायी व्यवहार्य विचार. अर्थात प्रश्न सोडवायचे, अडचणीशी दोन हात करायचे, तर आपल्याला आपल्या क्षमता, आपल्या मर्यादा आणि आपल्या आवडीनिवडी ठाऊक हव्यात. मन लावून एखादी गोष्ट नीट समजून घेणं, स्वच्छ आणि स्पष्ट संवाद करता येणं, स्वच्छ राहता येणं, भूक व्यवस्थित भागवण्यापुरता स्वयंपाक करता येणं, शरीराने सुदृढ असणं, न रडवता आणि न मारता मूल सांभाळता येणं, शेतीतलं कळणं, पुढारपण करता येणं, मुद्देसूद बोलता येणं, सदसद विचार करता येणं, व्यसन नसणं, अशी अनेक वैशिष्ट्ये आपल्यात असतात. लवकर उठता येणं, नियमित व्यायाम करणं, आपलं तेच खरं करणं, जुळवून घेण्याची सवय असणं किंवा नसणं, दुसऱ्याच्या भूमिकेत जाऊन सहानुभूतीने विचार करता येणं, अशाही गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग असतात. पण अशा क्षमता आणि अशा मर्यादा आपण समजून घेत नाही आणि जाणीवपूर्वक त्यांचा विचार करत नाही. प्रत्यक्षात क्षमता आणि मर्यादांविषयीची आपली समज आपण वाढवत नेणं हे हिताचं असतं. एखादा प्रश्न जेव्हा समोर येतो, आव्हान समोर उभं ठाकतं, तेव्हा येणारा ताण हाताळताना स्वतःविषयीची ही समजच प्रामुख्याने आपल्या कामी येते. त्या जोरावर आपण विविध उपायांची, पर्यायांची चाचपणी करून यथायोग्य मार्ग निवडू शकतो, स्वीकारू शकतो, अवलंबून पाहू शकतो. एकाच वेळी अनेक अडचणी असतील तर त्यातली कुठली आधी सोडवायची, कशाकडे दुर्लक्ष करायचं, कुठला प्रश्न पुढे ढकलायचा हे ठरवणं सोपं होऊ शकतं. कोणत्याही लहान किंवा मोठ्या अडचणीतून बाहेर येण्यासाठी आपण कुठला मार्ग स्वीकारायचा, तो आपल्याला निभावता येईल का, त्यातून जे यश किंवा अपयश पदरात पडेल त्याची जबाबदारी आपल्याला घेता येईल का, याचा विचार करणंही गरजेचं असतं. त्यासाठी वेगवेगळे पर्याय तपासून ज्या त्या पद्धतीला लागू पडेल, ज्या त्या परिस्थितीला लागू पडेल आणि स्वतःला झेपेल असा पर्याय निवडण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. दैनंदिन आयुष्यात ताण, टेन्शन दूर ठेवण्यासाठी, नियंत्रणात ठेवण्यासाठी ते उपयोगी पडू शकतं. चला स्वतःलाच आपण थोडंसं तपासूया का? आपल्या क्षमता आणि आपल्या मर्यादा यांची यादी आपण करूया का? ही यादी ना इतर कुणालाही आपल्याला दाखवायची आहे, ना इतर कुणासाठी ती करायची आहे. ती आपण आपल्यासाठी करायची आहे, प्रामाणिकपणे करायची आहे, मोकळ्या स्वच्छ मनाने करायची आहे. आपला स्वभाव, आपलं दिसणं, वागणं, बोलणं, विचार करणं, आपली शारीरिक मानसिक तब्येत, आपल्याला काय जमतं काय जमत नाही, आपल्याला काय आवडतं काय आवडत नाही याचा विचार आपल्याला करायचाय. जेवढी केवढी लांब यादी करता येईल, जितक्या बारीक सारीक गोष्टींचा या संदर्भाने विचार करता येईल तेवढं चांगलं. ही यादी आपली आपल्यासाठी असणार आहे, त्यामुळे ती करत राहणं हा कदाचित आयुष्यभरासाठीचा उपक्रम होऊ शकतो. आपण आपल्यासाठी आपल्यापुरता म्हणून केलेला हा अभ्यास आयुष्यभर वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने उपयोगी पडू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असा हा अभ्यास आपल्या जगण्याला व्यवहार्य आणि सर्जनशील संदर्भ चौकट देऊन जाऊ शकतो.
1: भगिनीनो, या होत्या अमृता वाळिंबे, मानसोपचार तज्ज्ञ. प्रश्नांचा शोध, उत्तरांचा माग या विषयावरील त्यांचं हे भाषण आपण ऐकलं. भगिनींनो, आपली ही भेट घरकुल कार्यक्रमात माधवी वाहिनीवरून.

0: भगिनीनो, लता मंगेशकर यांचा हा स्वर, आरती प्रभू यांची रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत, मैत्र जीवाचे या संग्रहासाठी ही रचना होती. भगिनीनो, घरकुल कार्यक्रमात यानंतर ऐकूया सविता गिरोडकर यांनी सादर केलेल्या कविता.
1: मी गृहिणी, उठतानाच सावरत असते स्वतःला अन घरालाही. उठतानाच सावरत असते स्वतःला अन घरालाही. चहा नाश्ता भाजी उसळ आवडीची त्यांच्या अन मुलांच्या. चहा नाश्ता भाजी उसळ आवडीची त्यांच्या अन मुलांच्या. स्वतःची आवड त्यांच्या उसळीत मिसळून गेलेली मी. स्वतःची आवड त्यांच्या उसळीत मिसळून गेलेली मी. डब्यात त्यांच्या भरते त्यांची आवड माझं प्रेम. डब्यात त्यांच्या भरते त्यांची आवड माझं प्रेम. मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तिची आवड अन सेम प्रेम. मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तिची आवड अन सेम प्रेम. सगळे निघून गेल्यावर उरलेल्या कामात गुरफटलेली मी. सगळे निघून गेल्यावर उरलेल्या कामात गुरफटलेली मी. साडी गुंडाळावी तशी माझी स्वप्ने स्वतःला गुंडाळते. साडी गुंडाळावी तशी माझी स्वप्ने स्वतःला गुंडाळते. पण अपेक्षेचा पदर खोचून घेते. पण अपेक्षेचा पदर खोचून घेते. एक एक काम उरकून घेते. कितीतरी त्यांच्यात गुंतलेली मी. एक एक काम उरकून घेते. कितीतरी त्यांच्यात गुंतलेली मी. स्वतःला विसरून जाते. संध्याकाळी मुलांचा अभ्यास. सहाला ह्यांच्या यायची वेळ. संध्याकाळी मुलांचा अभ्यास. सहाला ह्यांच्या यायची वेळ. ह्यांची आंघोळ त्यांची आंघोळ. अन साबणाच्या फेसागत वाहून गेलेले माझे दिवस. ह्यांची आंघोळ त्यांची आंघोळ. अन साबणाच्या फेसागत वाहून गेलेले माझे दिवस. ह्यांना वेळ नसतो त्यांना वेळ नसतो. ह्यांना वेळ नसतो त्यांना वेळ नसतो. अन दिवसभर केलेल्या कामात मला तरी कुठे वेळ असतो. परत उगवते सकाळ. साडी गुंडाळावी तशी परत माझी स्वप्ने स्वतःला गुंडाळते. परत उगवते सकाळ. साडी गुंडाळावी तशी परत माझी स्वप्ने स्वतःला गुंडाळते. अपेक्षेचा पदर खोचून घेते. उरकून घेते कामे पटापट. उरकून घेते कामे पटापट. आयुष्याची संध्याकाळ मावळेपर्यंत. आयुष्याची संध्याकाळ मावळेपर्यंत.

कवितेचं नाव आहे बलात्कार. जग विकसित होत चाललंय खरंच का? जग विकसित होत चाललंय खरंच का? हा प्रश्न पडला आहे प्रत्येकालाच. स्त्रीला लक्ष्मी सरस्वती मानलं जातं, स्त्रीला लक्ष्मी सरस्वती मानलं जातं हे पण खरंच का? आज प्रत्येक गोष्टीत स्त्री आघाडीवर, आज प्रत्येक गोष्टीत स्त्री आघाडीवर. पूर्वीसारख्या स्त्री भ्रूण हत्याही कमी, खूपच कमी. पूर्वीसारख्या स्त्री भ्रूण हत्याही कमी, खूपच कमी. किती आनंदाची गोष्ट. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी स्त्री, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी स्त्री आणि आधुनिक होत चाललोत आपण, खरंच का? मी पण एक स्त्री, मी पण एक स्त्री. मला जगण्याचे स्वातंत्र्य आहे, मोकळा श्वास स्वच्छंदपणे राहायचा हक्क आहे. मला जगण्याचे स्वातंत्र्य आहे, मोकळा श्वास स्वच्छंदपणे राहायचा हक्क आहे, खरंच का? मग का होतो आक्रोश, का फुटतात किंकाळ्या? का होतो आक्रोश, का फुटतात किंकाळ्या? का येतो टाहो फोडण्याचा आर्तस्वर? का येतो टाहो फोडण्याचा आर्तस्वर तिच्या फाडून गेलेल्या देहातून? विद्रूप जीवन सगळं गेलं तिचं, विद्रूप जीवन सगळं गेलं तिचं. कुणी तिच्या जखम्या समजून घेऊच शकत नाही, कारण तिला आलेला अनुभव केवळ एक बातमी, कारण तिला आलेला अनुभव केवळ एक बातमी, एक लढा एक मोर्चा. तिला आलेला अनुभव केवळ एक बातमी, एक लढा एक मोर्चा, एक प्रसंग सर्वांसाठी. पण तिच्यासाठी काही वेळेपुरता राहिलेला तिचा श्वास, पण तिच्यासाठी काही वेळेपुरता राहिलेला तिचा श्वास तिलाच खात चाललेला, तिलाच खात चाललेला. पुढच्या कवितेचं नाव आहे मी स्त्री. तेजास पेरणारी मी वाट होत गेले, तेजास पेरणारी मी वाट होत गेले, दुःखास भेदणारी मी लाट होत गेले. दिसता कोणी भिकारी अन्नास थांबलेला, दिसता कोणी भिकारी अन्नास थांबलेला, शांत करण्या भूकतया मी ताट होत गेले, शांत करण्या भूकतया मी ताट होत गेले. झाले नदी जराशी जेथे उतार होता, झाले नदी जराशी जेथे उतार होता, आला चढाव तेथे मी घाट होत गेले, आला चढाव तेथे मी घाट होत गेले. थकलास का सख्यारे उन्हात चालताना, थकलास का सख्यारे उन्हात चालताना, टेकावयास बघ मी पाठ होत गेले, डोळ्यात आसवाने थैमान घातलेले, डोळ्यात आसवाने थैमान घातलेले, पाण्यात पावसाच्या मी दाट होत गेले, तेजास पेरणारी मी वाट होत गेले, दुःखास भेदणारी मी लाट होत गेले. कवितेचं नाव आहे तरुण विधवेची समस्या. एकच युद्ध फक्त जिंकायचं राहिलं, एकच युद्ध फक्त जिंकायचं राहिलं, जीवनाचं कोडं सोडवायचं राहिलं. तुझ्या संगे पाहिलेली अनेक स्वप्ने, तुझ्या संगे पाहिलेली अनेक स्वप्ने, आणि स्वप्नातच आणि वास्तव जगणंच राहिलं. फुलपाखरासारखं बागडायचं होतं, फुलपाखरासारखं बागडायचं होतं, रानवाऱ्यासारखं पळायचंही होतं, पण आता सगळं स्तब्धच होतं, पण आता सगळं स्तब्धच होतं. तू एका युद्धात निघून गेलास, तू एका युद्धात निघून गेलास, पण माझं युद्ध आता सुरू झालं होतं. जगास काय सांगू, जगास काय सांगू, माझं तर जगच हरवून गेलं होतं. देशासाठी बलिदान हे श्रेष्ठच असते, देशासाठी बलिदान हे श्रेष्ठच असते, पण वाटत होतं तू नसता सैनिक झाला तर बरं झालं असतं, पण वाटत होतं तू नसता सैनिक झाला तर बरं झालं असतं. निदान माझं जग तरी थोडंसं जगता आलं असतं, निदान माझं जग तरी थोडंसं जगता आलं असतं. आतून येतात भावना पण सांगू मी कुणाला, आतून येतात भावना पण सांगू मी कुणाला. वीरश्रीच्या पत्नीला म्हणे शोभत नसतात अश्रू, वीरश्रीच्या पत्नीला म्हणे शोभत नसतात अश्रू. मग सांगा मी किती कोंडू माझ्या मनाला,
मग सांगा मी किती.

0: कोंडू माझ्या मनाला, आता रोजच मी सुद्धा एक एक युद्ध लढते आहे, आता रोजच मी सुद्धा एक एक युद्ध लढते आहे। दिवस तर श्वासांवर जिंकतेच आहे, दिवस तर श्वासांवर जिंकतेच आहे, पण हृदय मात्र रोज एक वीर मरण मरतेच आहे, पण हृदय मात्र रोज एक वीर मरण मरतेच आहे। कवितेचं नाव आहे उठग सखे। उठग सखे एकदा तरी जगून बघ स्वतःसाठी, उठग सखे एकदा तरी जगून बघ स्वतःसाठी, डोळ्यातील अश्रूंना पावसाच्या पागोळीत विरघळून दाखव, डोळ्यातील अश्रूंना पावसाच्या पागोळीत विरघळून दाखव, मनातील वादळांना श्वासांच्या लहरीत मोकळे करून दाखव, मनातील वादळांना श्वासांच्या लहरीत मोकळे करून दाखव। उठग सखे एकदा तरी जगून बघ स्वतःसाठी, उठग सखे एकदा तरी जगून बघ स्वतःसाठी, चूल मूल एवढंच नको, चूल मूल एवढंच नको, स्वतःलाही घडवून दाखव, चूल मूल एवढंच नको, स्वतःलाही घडवून दाखव। चार भिंतीमधून कधीतरी आभाळालाही पेलून दाखव, चार भिंतीमधून कधीतरी आभाळालाही पेलून दाखव। उठग सखे एकदा तरी जगून बघ स्वतःसाठी, उठग सखे एकदा तरी जगून बघ स्वतःसाठी। कुपमंडूक वृत्ती सोडून दे, कुपमंडूक वृत्ती सोडून दे, सागरालाही अगस्ती होऊन पिऊन दाखव, सागरालाही अगस्ती होऊन पिऊन दाखव। ज्ञानेश्वरांनी चालवली होती भिंत, ज्ञानेश्वरांनी चालवली होती भिंत, तू फक्त स्वतःच्या हिमतीवर मोकळेपणाने चार पावले चालून दाखव, तू फक्त स्वतःच्या हिमतीवर मोकळेपणाने चार पावले चालून दाखव। कवितेचं नाव आहे मन। मन मोकाट आहे पण पायात बंधनांची पैंजण आहे, मन मोकाट आहे पण पायात बंधनांची पैंजण आहे, मला बांधून ठेवणारी। जगावसं वाटतं स्वैर, जगावसं वाटतं स्वैर, पण बांधलेली पैंजण वाजलीच की आवाज समाजात घुटमळत राहतो, पण बांधलेली पैंजण वाजलीच की आवाज समाजात घुटमळत राहतो, हो घुटमळतच राहतो तो, घटके घटकेला मला ओढत राहतो, हो घुटमळतच राहतो तो, मला घटके घटकेला ओढत राहतो। मागे उमटलेल्या पावलांच्या ठशा ठशातून, मागे उमटलेल्या पावलांच्या ठशा ठशातून, सोडून देतो माझ्या मोकाट मनाला घरात, सोडून देतो माझ्या मोकाट मनाला घरात, घराच्या खोलीत खोलीतील डायरीत, सोडून देतो माझ्या मोकाट मनाला घरात, घराच्या खोलीत खोलीतील डायरीत, डायरीच्या पानात गर्दशाहीच्या डोहात बुडून जाण्यासाठी, गर्दशाहीच्या डोहात बुडून जाण्यासाठी। कवितेचं नाव आहे बळ। संकटांना तशी ना घाबरते कधी मी, संकटांना तशी ना घाबरते कधी मी, हिम्मतीने त्यांच्याशी लढते एकटी मी, सोबतीचा सोबती माझा लढीवाळा आहे तरीही, सोबतीचा सोबती माझा लढीवाळा आहे तरीही, ऐक तू आयुष्या हरेक तुझ्या चालीच्या प्याद्यास रोकते मी, ऐक तू आयुष्या हरेक तुझ्या चालीच्या प्याद्यास रोकते मी, हरवशील तितक्याच जोमाने पुन्हा येईन, हरवशील तितक्याच जोमाने पुन्हा येईन, रे जीवना आयुष्य तुझ्या वादळांची, रे जीवना आयुष्य तुझ्या वादळांची वाढवून घे जराशी, रे जीवना आयुष्य तुझ्या वादळांची वाढवून घे जराशी, वादळांना पेलण्याचे बळ माझ्या पंखात राखते मी, वादळांना पेलण्याचे बळ माझ्या पंखात राखते मी। धन्यवाद।
1: भगिनीनो, या होत्या सविता गिरोडकर, त्यांनी सादर केलेल्या कविता आपण ऐकल्यात।
0: मी गृहिणी, उठताना सावरत असते स्वतःला अन घराला।

येत नाही. कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. पळवाटा मुक्कामाला पोहोचत नाहीत, मुक्कामाला पोहोचतात ते सरळ रस्तेच.

भगिनीनो, बाबा बोरकर यांची ही गीतरचना रवींद्र साठे, अनुराधा मराठे आणि सहकाऱ्यांनी गायलेली. भगिनीनो, आवडत्या व्यक्तीच्या सहवासात किती वेळ गेला समजत नाही, त्याच आवडत्या व्यक्तीच्या प्रतीक्षेत काळ नकोसा वाटतो. पुन्हा एकदा व पु काळे यांचे शब्द, याच शब्दांचा आधार घेत निरोप घेत आहोत घरकुल कार्यक्रमात. पुन्हा आपली भेट उद्या 12:05 वाजून 5 मिनिटांनी. नमस्कार.

आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादेव वाहिनी आहे. दुपारचा एक वाजतोय. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही प्रसारित करीत आहोत.

हो आवाज हेमा सर्वेस आहेंचो आकाशवाणी पणजी केंद्राच्या मध्ये चॅनल आवेल्यान तुम्ही ऐकतात कानो आवळा. ह्या उपरांत विल्मिक्सनचो आवाज त्यांनी गायले जैम हिंगी.

लॉनांच्या आवाजातली ही अस्तुरी तुम्ही ऐकली कानवळ्या आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल. ह्या उपरांत एक वर जाऊन 30 मिनिटांचेर दिल्ली केंद्रावेल्यान मराठीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपित करतले.

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 25 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं प्रधानमंत्र्यांनी जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या.
1: For businesses and common people, it can mean higher fuel cost, delayed cargo, costlier shipping, shortage of inputs, pressure on working capital, and uncertainty in export orders. Just imagine all of them coming together because of that West Asia crisis. What is the sense of uncertainty that small unit will feel, and will they be in a position

0: to make some kind of a plan. It's a big challenge even for countries, not just for India, for many other countries.
1: पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे 2.61 रुपये आणि 2.71 रुपयांनी वाढले. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दरानं मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 दा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराणच्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिन्याभरात चौथ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीबद्दल सरकारवर टीका केली आहे. आपण अनेक महिन्यांपासून आर्थिक संकट येईल असा इशारा देत होतो असं त्यांनी म्हटलं आहे. इराणबरोबर कोणताही करार घाईनं करू नये असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन प्रतिनिधींना सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीला मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर निर्बंधाबाबत वाटाघाटी यांचा समावेश आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोश्तबा खामेनी गुप्त ठिकाणी रवाना झाल्याचं वृत्त अमेरिकन गुप्तवार्ता विभागाच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं दिलं आहे. इस्रायलनं चालवलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान मोश्तबा खामेनी जखमी झाले असून त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे. इस्रायल आणि अमेरिकेबरोबर संघर्ष सुरू झाल्यानंतर आजपर्यंत मोश्तबा खामेनी जनतेसमोर आलेले नाहीत. क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सु मोतेगी या बैठकीत सहभागी होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. महत्वाच्या मुद्द्यांवर क्वाड देशांचं परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रुपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली, ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदिम निर्विघ्नपणे सुरू राहावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आज सकाळी ताजमहलला भेट दिली. विशेष विमानानं आग्रा इथल्या खेरिया विमानतळावर सकाळी 10 वाजता त्यांचं आगमन झालं. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता वाढल्यानं कच्च्या तेलाचे भाव काहीसे नरमले आहेत. मे महिन्यात प्रथमच ब्रेंट क्रूड प्रतिबॅलर $100 कमी दरावर उतरला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऐकायला मिळेल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं

0: गुरुवारी 28 मे रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटे होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. महाराष्ट्रात आज दोन वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे एक चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून आणखी शोध सुरू आहे. हरणी बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रीतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेले वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. दरम्यान अपघातस्थळी मदतकार्य करत असताना लळिंग टोल नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांचाही अपघात झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मदत तसंच अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना अशा मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावेल्यानं मी उलयता. 233.1 मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट संचेर तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 1:40 झाल्यात. ऐकपाक रावात. ह्या उपरांत सदा फुली काय घेणातोच.
2: नमस्कार, हांव चंद्रिका पाडगांवकार, गोंयची एक साहित्यीक. अनुवर्सा आकाशवाणी पणजी केंद्र 90वें प्रसारण वर्स मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काळजान सावन परबी भेटयता. फाटली 90 वर्सां सातत्यान तरेकवार कार्यावळींची पर्वणी घेवन आकाशवाणी दिसभर आमची मना रेजोवपाचे कार्य करीत आयल्या. ताज्यो ताज्यो खबरो, संवाद, साहित्य, संस्कृती, संगीत आनी तरेकवार विषयांचेर माहिती सातत्यान दीत आयल्या. शुभप्रभात अस्तुरी कार्यावळींत अस्तुऱ्यां खातीर खाशेले कार्यक्रम, युवाणींत मेळटात युवकांक उदरगतीचे मार्ग, खळार मळार किलबील भुरग्यां खातीर स्पेशल, संजीवनीत निरोगी जिविताचेर मार्गदर्शन, सगळ्यां खातीर कार्यावळी आकाशवाणी वेल्यान प्रसारित जातात अशा ह्या आकाशवाणी केंद्रावेल्यान म्हज्योय कविता, गीतां, नाटकुली रसीक श्रोत्या मेरेन पावोवपाचे भाग्य म्हाका लाभले. म्हज्या साहित्यीक वावराची दखल आकाशवाणीन घेवन म्हाका प्रोत्साहित केला त्या बद्दल आकाशवाणीचे हांव उपकारी आसाच. आनी त्याच भावनेन परतून एकदा 90वें प्रसारण वर्सा म्हज्यो शुभेच्छा आनी परबी आकाशवाणीन भेटयता.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावेल्यान आता ही आसा सदा फुले.

सदाफुली कार्यावळीतले हे निमाणे गीत, बिंद्यावस्थांचा आवाज, राजय पवार यांची रचना. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान ह्यो कार्यावळी तुम्ही ऐकतात. 2 वरां आता जायत आयल्यात. दिल्ली केंद्रावेल्यान खबरो आमी सहक्षेपीत करता. पहिली इंग्लिशीतल्यान, 2 वरां 15 मिनटांचेर हिंदीतल्यान आणि 2 वरां 30 मिनटांचेर आमच्या केंद्रावेल्यान चित्रसंगीत. ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान तुम्ही ऐकतात चित्रसंगीत कार्यावळ सुरू करतना शैलेंद्र सिंग हांचो हो आवाज तराना या फिल्मा खातीर राम लक्ष्मण हांचे संगीत तिलकराज थापर हांचे हे गीत आशिल्ले आणि या उपरांत आशा भोसले खय्याम हांच्या संगीत निर्देशनाखाला तांचो हो आवाज उमराव जान या फिल्मात

आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल तुम्ही ऐकतात चित्रसंगीत. किशोर कुमार ऐनट आणि संगत यांनी गायल्या सत्ते पे सत्ता फिल्मातल्या या गीता उपरांत लता मंगेशकर रुदाली फिल्मात गुलजार ह्यांची रचना, संगीत भूपेन हजारिका ह्यांचे.

चित्रे संगीतकार्या वयतले हे निमाणे गीत क्या कहना या फिल्मात हरिहरन आणि कविता कृष्णमूर्ती मंजुळा सुलतानपुरी यांचे गीत, संगीतकार राजेश रोशन.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राचो हो फादर चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आयकुपेनो आता सांजवेळच्या प्रसारणांक आता आमी आरंभ करतात आमच्या समेस्त आयकुपेंक माय मोगाचो येवकार. आयकुपेनो आता काय खिणातूच राष्ट्रपती भवनात जावपी सुवाळ्यात मानाधिक राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार 2025 प्रदान करतल्यो. ह्या सुवाळ्याचे थेट प्रसारण दिल्ली केंद्र

0: QR कोड स्कैन करो, 5,000 का कैशबैक पाओ। वाह, दिल बन गया।
1: UPI पिन एंट्रिंग सिर्फ पैसे भेजने के लिए है।
2: RBI कहता है
1: जानकार बनिए, सतर्क रहिए।
3: नमस्कार, हाँ चंद्रिका पाडगांवकर, गोयची एक साहित्यिक। अंदु वर्सा आकाशवाणी पणजे केंद्र 90वें प्रसारण वर्ष मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काजान सावन परबी भेटयता। फाटली 90 वर्सा सातत्यान तरेकवार कार्यावळींची पर्वणी घेवन आकाशवाणी दीसभर आमची मना रिजोवपाचे कार्य करीत आयल्या। ताज्यो ताज्यो खबरो, संवाद, साहित्य, संस्कृती, संगीत आनी तरेकवार विषयांचेर म्हायती सातत्यान दीत आयल्या। शुभप्रभात अस्तुरी कार्यावळीन अस्तुऱ्यां खातीर भाशेले कार्यक्रम, युवाणींत मेळटात युवतांक उदरगतीचे मार्ग, खळार मळार किलबील भुरग्यां खातीर स्पेशल, संजीवनी निरोगी जिविताचेर मार्गदर्शन, सगळ्यां खातीर कार्यावळी आकाशवाणी वेल्यान प्रसारित जातात अशा ह्या आकाशवाणी केंद्रा वेल्यान म्हज्योय कविता, गीतां, नाटकुली रसीक श्रोत्या मेरेन पावोवपाचें भाग्य म्हाका लाभलें। म्हज्या साहित्यीक वावराची दखल आकाशवाणीन घेवन म्हाका प्रोत्साहीत केला, त्या बद्दल आकाशवाणीचे हांव उपकारी आसाच। आनी त्याच भावनेन परतून एकदां 90वें प्रसारण वर्सा म्हज्यो शुभेच्छा आनी परबी आकाशवाणीक भेटयता।
4: वीर जवान, जवानांच्या अणभवांची गाथा घेवन येता आकाशवाणी वीर जवान। दर म्हयन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर म्हादय वाहिनींत आनी दर म्हयन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत। वीर जवान।

87 किलोहर्ट्झांचेर आणि ऐकूपेनो आता ही असा कार्यावळींची रूपरेषा. सुरवेक हे चालू सभेत आयज वितरावपाच्यो तरेकवार कार्यावळी जाणून घेऊया. सवऱ्या जाऊन 15 मिनिटांचेर ऐकूपाक रावात कार्यावळ शब्दुली, तर सवऱ्या जाऊन 30 मिनिटांचेर ऐकूपाक मेळटल्यो कोकणी खबरो. सवऱ्या जाऊन 35 मिनिटांचेर आस्वाद घेवपाक रावात कातारांचो. 7 वरांचेर 3 ही सांजा हे कार्यावळीतल्यान बंगल्यातील गोड बंगाल ही असतली कथा बाळ सप्रे हाणी सादर केल्ली, तर 7 वरां जावन 20 मिनिटांचेर ऐकूपाक मेळटल्यो प्रादेशीक खबरो. चावडेर हे कार्यावळींत 7 वरां जावन 30 मिनिटांचेर पुरण शेती ह्या विशयी दोतोर प्रकाश एस पर्येकार हांची मुलाखत ऐकूपाक मेळटली शामगावकार हांणी घेतिल्ली. रातच्या 8 वरां जावन 5 मिनिटांचेर असतल्यो मराठीतल्यान खबरो, तर 8 वरां जावन 15 मिनिटांचेर ऐकूपाक मेळटले खबरां विभागान सादर केल्ले प्रादेशीक समाचार दर्शन. 8 वरां जावन 30 मिनिटांचेर असतली गीत गजलांची कार्यावळ. रातच्या 8 वरां जावन 45 मिनिटांचेर समाचार संध्या, तर 9 वरांचेर न्यूज 8 9. 9 वरां जावन 15 मिनिटांचेर स्पॉटलाईट, 9 वरां जावन 30 मिनिटांचेर पब्लिक स्पीक दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतले. 10 वरांचेर आमच्या स्टुडिओतल्यान ऐकूप्यांच्या मागणे गीतांची कार्यावळ मनजोक्ती गीतां तुमका ऐकूपाक मेळटली. 11 वरांचेर असतल्यो हिंदीतल्यान आणि 11 वरां जावन 5 मिनिटांचेर ऐकूपाक मेळटल्यो इंग्लिशीतल्यान खबरो. तर ह्यो जाल्यो आमच्या आयचे हे चालू सभेत आयज वितरावपाच्यो तरेकवार कार्यावळी.

सात वरां जावन 30 मिनटांचेर चावडेर हे कार्यावळीन प्रगतीशील शेतकरी कालिंदी साळगांवकर, दर्शना पेडणेकर आनी माधवी गावस हांची मुलाखत तुमकां आयकुपाक मेळटली. राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली. फाल्यां रातच्या 8 वरां जावन 15 मिनटांचेर गीत गजलांची कार्यावळ, 8 वरां जावन 30 मिनटांचेर इंग्लिशीतले कार्यावळीन CSIR ब्रेकिंग बाउंड्रीज इन इंडियन सायन्स अँड टॅक्नॉलॉजी ह्या संदर्भात आसतले डॉ मुरारी तपस्वी हांचे उलोवप. रातच्या 10 वरांचेर गोयची ल्हारा ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. तर ह्यो जाल्यो फाल्यां वितरावपाच्यो तरेकवार शो

105.4 मेगाहर्ट्झांचे एफ एम रेनबोच्या चालू सभेत आयज वितरावपाच्यो कार्यावळी जाणून घेऊया. रेनबो सांज ही कार्यावळ ह्या खिणाक थंय चालू आसा. 7 वरां जावन 10 मिनटांचेर आयकुपाक रावात बॉलिवूड संगीत सफर, तर रातच्या 8 वरांचेर आसतली कातारां. 8 वरां जावन 30 मिनटांचेर सदाबहार ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. रातच्या 9 वरां जावन 15 मिनटांचेर आसतली पश्चिमी संगीताची कार्यावळ यस्टडे वान्स मोर. 10 वरां जावन 5 मिनटांचेर आरजेस चॉयस ही कार्यावळ, तर 11 वरां जावन 10 मिनटांचेर पश्चिमी संगीत जॅझ टायम हे कार्यावळींतल्यान तुमकां आयकुपाक मेळटलें. तर आयकुपाने ह्यो जाल्यो 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफ एम रेनबोच्या चालू सभेत आयज वितरावपाच्यो तरेकवार शो कार्यावळी.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

0: अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
1: अगो गुळयो सोपल्यो मुगो त्यो.
0: गुळयो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
1: किदें?
0: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अशो दोन बालद्यो आसात.
1: हा
0: किदें कळें सांग?
1: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अशो दोन बालद्यो.
0: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
1: हा करता.
0: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
1: बऱ्यो सवयो आपणावया, स्वच्छता राखूया.
0: स्वच्छता ही सेवा.
2: आम्ही उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता ऐकूया कार्यावळ शब्दुली.

0: आयकुपन्यो निकते समय एकले गजानन रायकार हांचे गीत आनी ह्या गीता खातीर पूर्णानंद चारी आनी अनुराधा पौडवाल हांचो आवाज निकतो जमे एकलो. ह्या गीता संगताक इतल्यान आयची ही शब्दुली कार्यावळ हांगाच सोपता. आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आयकुपेनो बरोबर 6:30 आयकुपाक रावात कोंकणी खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी प्राप्ती गावकर तुमका राष्ट्रीय खबरो देता. राष्ट्रपती भवनात आयज सांजवेळार जाल्ल्या 2026 पहिल्या नागरी पुरस्कार सुवाळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी पद्म पुरस्कार भेटयले. पद्म पुरस्कार हे देशातले सगळ्यात उंचेले नागरी पुरस्कार असून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा 3 वर्गांभितर विभागून दितात. आयज 2026 वर्सा

0: च्या पहिल्या नागरी पुरस्कार वितरण सुवाळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हाणी 2 पद्मविभूषण स पद्मभूषण आणि 58 पद्मश्री अशे 66 पद्म पुरस्कार प्रदान केले. अस्तंत आशियातल्या संकष्टाचे फाटभुयेर देशाची अर्थव्यवस्था घटमूट आसा हाचेर भर दिवन वित्तमंत्री निर्मला सीतारामन हाणी आयज इंधन सारे आणि परकी चलन या गजालींचेर चड लक्ष केंद्रीत करपाचो उलो मारला. सीडबीचो 37वो स्थापना दीस मनोवपा खातीर मुंबईत घडोवन हाडिल्ल्या कार्यावळीत उलयतना वित्तमंत्री निर्मला सीतारामन हाणी डिझेल आणि पेट्रोलाचेर अबकारी कर उणो केल्यार 1,00,000 कोटी येणावळीचो फायदो जातलो अशे सांगले. भांगराचे दर वाडत आशिल्ल्यान काय आव्हानां निर्माण जातात अशे ताणी नदरेक हाडले. तेल आणि भांगर सारखिल्ल्या आयात केल्ल्या वस्तूंचो वापर उणो केल्यार देशाची अर्थव्यवस्था आणि परकी चलनाचो साठो घटमूट जातलो असे सांगून केंद्रीय वीज मंत्री मनोहरलाल खट्टर हाणी आयज इंधन संवर्धनाचे आवाहन राष्ट्रीय हितांत असा असे सांगले. हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातल्या बीबीपूर गावातल्या सुनील जागलानी यांच्या कुटुंबाक भेट देऊन मीडियाकडे उलयताना इंधन वाटोवपा खातीर आपल्या अधिकृत काफेतल्या वाहनांचो आकडो उणो केल्याचे मनोहरलाल खट्टर हांनी सांगले. सामाजिक जागृताय आणि सुधारणा करपाचो हेत आशिल्ल्या मोहिमेसयत सुनील जागलानी यांच्या सामाजिक कार्याची ताणी तोखणाय केली.
1: सुनील जागलानी जी से हमारा बहुत पुराना संबंध है. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का अभियान भी मोदी जी की प्रेरणा से देश भर में चला और उसी दौरान उस मुहिम को तेज करने के लिए इनका जो इनिशिएटिव था सेल्फी विद डॉटर्स उसने उस अभियान को गति देने में बहुत काम किया. प्रधानमंत्री जी ने स्वयं इसका नोटिस लिया और मन की बात में इसका उल्लेख भी उन्होंने कई बार किया.
0: वाढत वचपी वीज मागणीचो उल्लेख करून ताणी देशात 21 मे या दिसा 271 गिगावॅट विजेची चडांचड मागणी नोंद जाल्या आणि ती पुराय जाल्या असं म्हणला. देशातल्या एलपीजी शुद्धीकरण कारखान्यांचे उत्पादन दिसाक 50,000 टन मेरेन वाढयला. प्रवासी भारतीय लोकांकडेन भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास संपर्कात असा असे विदेश मंत्रालयाचे म्हणियारे रणधीर जयस्वाल हांनी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त अरब अमिरात भेटीचेर भर दितना जयस्वाल हांनी जायत्यो महत्वाच्यो कबलाती जाल्यात जाका लागून भारताचे ऊर्जा सुरक्षेक चालना मेळ्या असं म्हणला.
2: Several key agreements were signed during the visit which have given a boost to India's energy security in particular on supplies of LPG as also strengthening our strategic petroleum reserve. There were agreements on investments, so flow of fresh investments from Abu Dhabi, from UAE to Indian entities in infrastructure and other sectors. In addition, we also signed a framework for the defense strategic partnership which has again given a boost to our defense partnership with UAE.
0: देशात पेट्रोलियम उत्पादनाची सुटसुटीत पुरवण जावची हे खातीर सरकार जायते यत्न करता असे अस्तंत आशियातल्या हालेच्या घडामोडीविषयी आयज नवी दिल्लीत जाल्ले आंतरमंत्रालयीन बसकेन माहिती दितना पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयातली संयुक्त सचिव सुजाता शर्मा हांनी सांगले. खेळ इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अल्ट्रा रनर्स 24 वरां चलपी आशिया आणि ओशिनिया चॅम्पियनशिपात 5 पदकां घेऊन भारतान इतिहास घडयला. नॉर्वेच्या ऑस्लो शारांत आयज पहिल्या फेरयेच्या सर्तीतली नॉर्वे बुद्धिबळ 2024 ही सर्त सांजेच्या 8:30 वरांचेर सुरू जातली. हवामान भारतीय हवामान खात्यान दिल्ली खातीर येल्लो अलर्ट जारी केला. फुडल्या 3 दिसांत उष्णताय वाडपाचो अदमास ताणी उक्तायला. हवामान खात्यान दिल्ले माहिती प्रमाण फुडल्या 2 दिसांत हरियाणा चंदीगड पंजाब बिहार छत्तीसगड मध्य प्रदेश आंध्र प्रदेश उदयत राजस्थान झारखंड ओडिशा तेलंगणा आणि अस्तंत उत्तर प्रदेशात उष्णतायेची परिस्थिती टिगून उरपाची शक्यताय उक्तायल्या. मजगती आयज ईशान्य भारत अस्तंत बंगाल सिक्कीम केरळ माहे तामिळनाडू पुद्दुचेरीच्या काय वाठारांनी व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्या फुडलं राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळी 8:40 नमस्कार.
3: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. त्या भायर आमच्यो तरेकवार कार्यावळी तुम्ही आयकू शकतात आमच्या न्यूज ऑन एर हे एप.

जायबल तू आसले म्हणटूच म्हजे काळीज कशीन वत्ता बल ह्या संवसारांतली तूच म्हजी क्रेस्त कायप

0: अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024।
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे।
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात।
0: आकाशवाणी
2: आकाशवाणी पणजी केंद्राचं हे मादे चॅनल श्रोतेहो सादर करीत आहोत कार्यक्रम तीनही सांजा।

0: श्रोते हो, नुकतंच आपण ऐकलं पद्मजा बर्वे आणि नागेश बांदेकर यांच्या स्वरातील गीत, सुधांशु यांचीही गीतरचना. या भावगीतानंतर आजच्या आपले हा तिन्ही सांजा कार्यक्रमात आत्ता ऐकवित आहोत बंगल्यातील गोड बंगाल ही कथा, बाळ सप्रे यांनी सादर केलेली.
1: हायवेच्या पलीकडचा आदित्य बंगला बांधायला सुरुवात झाल्यापासून संध्याछाया सोसायटीमधले रहिवासी त्या बांधकाम चालू असलेल्या बंगल्याची आणि बंगल्याच्या अनोळखी मालकाची चवीने चर्चा करू लागले. दुसरा त्यांना उद्योगच नव्हता. साहजिकच सोसायटीतल्या सगळ्या फॅमिलीत त्या बंगल्याच्या बांधकामावरची चर्चा तो बांधून पूर्ण होईपर्यंत चालूच होती. बंगला बांधून झाल्यावर भलं मोठं कंपाऊंड, बंगल्याबरोबरच होणारी कंपाऊंडची रंगरंगोटी, शिवाय लावलेलं गेट, हेही त्यांच्या चर्चेचा विषय बनले. बंगला बांधून पूर्ण झाला, आता त्या बंगल्यात राहायला येणारी फॅमिली कोणत्या मुहूर्तावर येईल यावरही चर्चा सुरू झाली. त्या बंगल्यात फॅमिली राहायला आली तेव्हा प्रथम 4-5 दिवस त्या बंगल्याच्या कॅम्पसमध्ये रात्रीची रोषणाई केलेली दिसत होती. गेटच्या आत बऱ्याच गाड्या जात येत असलेल्या दिसत होत्या. जोशी साहेब तर त्या दिवसापासून डोळ्यांना दुर्बीण लावून गॅलरीत बसू लागले आणि बंगल्यावर नजर ठेवून तिथल्या बित्तम बातमीची कॉमेंट्री आपल्या अंजली मॅडमना ऐकवू लागले. तेव्हापासून तो त्यांचा विरंगुळाच बनला. गेटवर खडा पहारा देणारा गुरखा असल्यामुळे कोणत्या ना कोणत्या निमित्तानं त्या बंगल्यात जाण्याचा बेत त्यांनी रद्द केला. पण बंगल्याच्या आत काय चाललंय, किती माणसं तिथे आहेत याची बातमी न मिळाल्यामुळे जोशी साहेबाप्रमाणे सोसायटीतले सगळेच जण बेचैन होते. जोशी साहेबांनी तर पेपरवाला, भाजीवाला, दूधवाला, कपडे घेऊन जाणारा धोबी, घरात कामाला येणारी कामवाली या सगळ्याकडून बंगल्यातील फॅमिली संबंधी बातमी काढण्याचा प्रयत्न केला, पण कुणाकडून काहीच न समजल्यामुळे ते हवालदिल झाले होते. एक दिवस गोडबोले साहेबांच्या नातवाला सचिनला जोशी साहेबांनी म्हटले सुद्धा त्या बंगल्यातील फॅमिलीची बातमी काढून ये रे, तर तो म्हणाला असल्या फालतू कामासाठी माझ्याकडे वेळ नाही. तो स्वतः रिपोर्टर असून सुद्धा असं बोलला त्याचा जोशी साहेबांना राग आला. ते मनातल्या मनात म्हणाले सुद्धा उगाच ऐट दाखवायला हा सचिन कॅमेरा घेऊन फिरतो, एक छोटीशी बातमी काही याला मिळवता येत नाही, हा कसला रिपोर्टर. त्या सोसायटीत फिरायला जाणाऱ्यांचे दोन ग्रुप होते, एक ग्रुप मॉर्निंग वॉकला तर दुसरा ग्रुप इव्हनिंग वॉकला. मॉर्निंग वॉकला जाणारा ग्रुप आरोग्य टिकवण्यासाठी तर इव्हनिंग वॉकला जाणारा ग्रुप गप्पा गोष्टी करत रमत गमत जायचा. त्या दोन्ही ग्रुपमधल्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या निमित्तानं त्या आदित्य बंगल्यात चक्कर टाकायची जबरदस्त इच्छा होती. पण त्या हायवेवरून रोरावत जाणारी वाहनं पाहून छाती दडपायची. तो हायवे क्रॉस करण्याची कुणाचीच हिंमत होत नव्हती, पण ते सगळे मनात आशा बाळगून होते कधी ना कधीतरी आदित्य बंगल्यात जायची संधी मिळेल. आणि ती संधी आपोआप चालून आली. कसल्याशा कारणावरून भारत बंद पुकारला गेला त्यामुळे रस्त्यावरची रहदारी बंद होणार ही खात्री झाल्यामुळे 4 दिवस अगोदरच दोन्ही ग्रुपमधल्या 7-8 जणांनी हायवे ओलांडून त्या बंगल्यापर्यंत जायचंच असा निश्चय केला. भारत बंदचा दिवस उजाडला, बिनधास्तपणे सगळे निघाले, मधल्या हायवेपर्यंत पोचले. हायवेवर वाहनाची वर्दळ नव्हती, पण एक दोन तुरळक कारगाड्या मात्र सुळकन पसार होत होत्या. तो हायवे सरळ सोट असल्यामुळे तो ओलांडताना लांबून येणारी गाडी दिसायची. ती जवळ पोचायच्या आहेत हायवे कसा क्रॉस करायचा यावर उलटसुलट चर्चा होऊन शेवटी असं ठरलं की ग्रुपमधील सगळ्यांनी एकदमच हायवेवर यायचं, म्हणजे कुठूनही गाडी आली तरी एवढ्या लोकांना पाहून थांबणारच. चला एकदम या रस्त्यावर, असं म्हणत गोरे साहेबांनी ऑर्डर दिली. त्याबरोबर सगळ्यांनी एकदमच हायवे ओलांडायला सुरुवात केली. ते मधोमध पोचले.

फॅक फॅक आवाज करत एक कार भरधाव वेगाने त्यांच्या पुढून गेली. ग्रुपमधल्या काही जणांनी भयाने अबाउट टर्न केलं तर उलट दिशेने हॉर्न वाजवत येणारी कार करकचून ब्रेक दाबत त्यांच्या समोरच थांबली. त्या गाडीतला तांबारल्या डोळ्यांचा माणूस डोकं बाहेर काढून म्हणाला, सगळ्यांनी एकदमच मरायचं ठरवलंय काय? सगळे गप गार झाले. गाडी तशीच वेगात पुढे निघून गेली. ती गेल्यावर सगळ्यांना कंठ फुटला. तो समजतो कोण स्वतःला, त्याला बाहेर ओढून काढायला हवं होतं. मी तर त्याला या काठीनं, असं म्हणत असताना एक जीप समोर येऊन थांबली. जीप मधले सगळे वर्दीतले पोलीस दिसले. त्यातल्या एका पोलिसानं हसत हसत विचारलं, आज काय तुम्ही भारत बंद म्हणून हा हायवे अडवून उभे आहात काय? आम्हाला हा हायवे ओलांडायचा आहे. पाटील साहेबांनी पोलिसांना उत्तर दिलं, चला ओलांडा, तोपर्यंत आमची जीप

पोलिसांना उत्तर दिलं, चला ओलांडा, तोपर्यंत आमची जीप थांबेल इथंच. पोलिसांच्या धीरावर सगळ्यांनी हायवे ओलांडला आणि ते सगळे बंगल्याच्या दिशेने निघाले. ते बंगल्याजवळ पोहोचण्या अगोदरच ती जीप बंगल्यासमोर जाऊन थांबली. पटापट जीपमधले चार पोलीस खाली उतरले. गेटवरच्या गुरख्याला आयडेंटिटी कार्ड दाखवताच त्याने त्यांना सलाम केला व गेट उघडले. पोलीस आत गेल्यावर गुरख्याने गेट बंद केलं. बंगला बघायला आलेले सगळे तिथे पोहोचले. तशी गुरखा पुढे आला व म्हणाला, क्या चाहिए, हमें अंदर जाने का है. फडके साहेबांनी पुढे होत गुरख्याला उत्तर दिलं. गुरख्यानं सर्वावरून नजर फिरवत विचारलं, कौन हो तुम लोग. हम संध्या छाया सोसायटी के लोग ये बंगला देखने आए है. अंदर जाना मना है. काय कू, तुम्हाला क्या काम है बंगले में. कुणालाच उत्तर देता येईना. शेवटी पवार साहेब पुढे होऊन गुरख्याला म्हणाले, ये बंगले के ओनर का नाम क्या है. मालूम नहीं. बंगले में कितने लोग रहते हैं. मालूम नहीं. पुरुष और महिलाएं मिलकर कितने लोग रहते हैं. मालूम नहीं. वो कौन सी भाषा बोलते हैं. मालूम नहीं. पवार वैतागाने म्हणाले, या गुरख्याला वेड लागलं नाही ना. मला वेड कशाला लागेल, गुरख्यानं प्रश्न केला. अरे तुला मराठी येतं. सगळे आ वासून गुरख्याकडे पाहतच राहिले. मग इतका वेळ हिंदीत का बोलत होतास. सगळ्यांनी एका सुरात त्याला प्रश्न केला तेव्हा तो हसत म्हणाला, तुम्हीच हिंदीत बोलायला सुरुवात केलीत म्हणून मग मीही हिंदीतच बोललो. यात माझी काय चूक. तुझी चूक काही नाही, आमचीच चूक. मग तर झालं. आता आम्हाला सांग, हे तू मालूम नाही का म्हणतोयस. त्याचं असं आहे साहेब, बंगल्याच्या मालकानं मला सक्त ताकीद दिली की कोणी काही विचारलं तरी माहीत नाही असंच म्हणायचं. मग आता ते पोलीस बंगल्यात शिरलेत त्यांनाही तू मालूम नाही असंच उत्तर दिलंस का. त्यांनी काही विचारलंच नाही, फक्त कार्ड दाखवलं, मी गेट उघडून दिलं आणि ते गेले आत. ते तोतया पोलीस असले तर. कुणीतरी शंका काढली. तोतया म्हणजे. तोतया म्हणजे खोटे. गोव्यात चोरांनी तोतया पोलीस बनून काही जणांना लुबाडलेलं वाचलं नाही पेपरमध्ये. मी पेपर कुठे वाचतो. गुरख्याच्या डोक्यात प्रकाश पडायला थोडा वेळ लागला. बाप रे, आत गेलेले पोलीस तोतया असले तर. आत जाऊन बघतोच मी, असं म्हणत गुरखा बंगल्यात शिरला. बराच वेळ गेला, गुरखा बाहेर आलाच नाही आणि ते पोलीसही बंगल्याबाहेर पडेनात. आत काय चाललंय हे जाणून घ्यायची प्रचंड उत्सुकता असल्यामुळे बंगला बघायला आलेले सगळे गेट बाहेर ताटकळत उभे होते. आत शिरायची कुणाचीच हिंमत होत नव्हती. इतक्यात लोकल चॅनलसाठी रिपोर्टिंग करायला मोटरबाईकवरून त्या हायवेने निघालेला सचिन बंगल्याबाहेर गर्दी दिसताच गर्दी कसली म्हणून बघायला पुढे झाला तर सगळे त्याच्याच सोसायटीतले त्यांना पाहून आश्चर्याने म्हणाला, इथे काय करताय तुम्ही सगळे, काय झालंय. गोरे साहेबांनी काय घडलं ते सविस्तर सांगितलं. अर्धा तास झाला तरी बंगल्यात गेलेले पोलीस व गुरखा अजून बाहेर आलेले नाहीत हे ऐकल्यावर सचिन विचारात पडला. चुटकी वाजवत आपल्या मागून बाईकवर बसलेल्या असिस्टंटला म्हणाला, संदीप तू या भागाचं शूटिंग कर, मी बोलतो. हातात माईक घेऊन सचिनने बोलायला सुरुवात केली. या जीपमधून चार पोलीस या बंगल्यात गेले. अर्धा तास झाला बाहेर आले नाहीत. त्यांना हुडकायला गुरखा आत गेला तोही आत अडकलाय. बंगल्यात काहीतरी विपरीत घडलंय असं या ग्रुपचं म्हणणं आहे. सचिनने ग्रुपकडे बोट दाखवल्यावर त्या ग्रुपवरून कॅमेरा फिरला. सचिन आणखी काही बोलू पाहत असतानाच त्याचा मोबाईल वाजला. तो कानाला लावत त्याने हॅलो म्हटलं व नंतर लगेच म्हणाला, काय सनसनाटी आहे. येतो येतो, लगेच येतो. चल संदीप मग येऊया इकडे. दोघेही मोटर बाईकवर बसून भरकन निघून गेले. नंतर पाचच मिनिटांनी आत गेलेले पोलीस हातात सुटकेस घेऊन बाहेर आले. त्यातल्या एकानं दरडावून विचारलं, तुम्ही इथे काय करताय, व्हा बाजूला. त्यांच्या दरडावण्यामुळे सगळे मुकाट बाजूला झाले. पोलीस जीपमध्ये बसून सुसाटत निघून गेले. पोलीस गेले, गुरखा आत काय करतोय. फडके साहेबांनी स्वतःलाच विचारलं. गुरख्याला त्या पोलिसांनी बांधून ठेवलं नाही ना, असं कुणीतरी म्हटलं. ते मात्र सगळ्यांना पटलं. त्याबरोबर गोरे साहेबांनी आपल्या मोबाईलवरून पोलीस स्टेशनला फोन लावला आणि बंगल्यावर घडलेला प्रकार सांगितला. 20-एक मिनिटात पोलीस जीप सायरन वाजवत आली. जीपमध्ये एक इन्स्पेक्टर व दोन पोलीस होते. खाली उतरल्यावर इन्स्पेक्टरने विचारलं, पोलीस स्टेशनला फोन कुणी केला होता. कुणीच बोलेना. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणाला, ठीक आहे, फोन करणाऱ्याला द्यायचं बक्षीस मी माझ्याजवळच ठेवतो. मी केला होता फोन, गोरे साहेब पुढे झाले. इन्स्पेक्टरने हसत हसत बंगल्यात शिरताना सगळ्यांना उद्देशून म्हटलं, आत पंचनाम्यासाठी तुमची गरज लागेल. इन्स्पेक्टर मागून सगळेच आत शिरले. हॉलमध्ये कुणीच दिसलं नाही. पुढे गेल्यावर एका बेडरूममध्ये बंगल्यातील सगळेजण हातपाय बांधलेल्या अवस्थेत दिसले. सगळ्यांच्या तोंडात बोळे कोंबले होते. गुरख्याला तर तोंडात बोळा कोंबून जिन्याच्या रेलिंगला बांधलेलं होतं. हे सगळं दृश्य पाहून बाप रे असा उद्गार सर्वांच्याच तोंडून बाहेर पडला. गोरे साहेब पुढे होत म्हणाले, ते मघाचे तोतया पोलीस होते काय. इन्स्पेक्टर साहेब,
ते तर पसार

0: झाले त्यांना अगोदर पकडलं पाहिजे. त्यांना आत्ताच पकडलंय आम्ही जीप सकट. काय इतक्या लवकर पकडलं? तुम्हाला तर मोठं बक्षीस द्यायला पाहिजे इन्स्पेक्टर साहेब. बक्षीस मला नाही, व्हिडिओ क्लिप्स दाखवून ज्या रिपोर्टरने आम्हाला ही बातमी दिली त्याला बक्षीस देणार आहोत आम्ही. आणि फोन करून पोलिसांना ही बातमी देण्याची तत्परता ज्यांनी दाखवली त्यांचाही सन्मान करणार आहोत आम्ही. अहो तो रिपोर्टर आमच्या सोसायटीतला सचिन गोडबोले, मुने साहेबांनी खुलासा केला. हो हो हो हो, सगळ्यांनी माना डोलवत त्यांना दुजोरा दिला. बरं बरं, चला आता या सगळ्यांना मोकळं करूया, आम्हाला जरा मदत करा. इन्स्पेक्टरने सर्वांच्या मदतीने बंगल्याचा मालक, त्याची पत्नी, मुलगा, सून, दोन नातवंड, दोन नोकर व गुरख्यालाही बंदमुक्त केलं. पंचनामा झाल्यावर इन्स्पेक्टरने सगळ्यांना जीपने संध्याछाया सोसायटीत आणून सोडलं. इन्स्पेक्टरला बाय करून सगळे बिल्डिंगच्या आवारात शिरले. जोशी दाम्पत्य गॅलरीत उभे असलेले दिसले तेव्हा गोरे साहेबांनी त्यांना म्हटलं, तुम्ही आला असतात तर काय मजा बघायला मिळाली असती माहित आहे. ती मजा मी लोकल चॅनलवर बघितली बरं का. तुम्ही सगळे टीव्हीत दिसलात मला. काय पण दिसत होते, एक एक ध्यान.
1: बंगल्यातील गौड बंगाल ही कथा श्रोतेहो नुकतीच आपण ऐकली, बाळ सप्रे यांनी सादर केलेली. आपण ऐकत आहात कार्यक्रम तिन्ही सांजा, आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलवरून. आणि श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला हा तिन्ही सांजा कार्यक्रम आता समाप्त होतोय.

नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं प्राप्ती गांवकर तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. 28 ते 30 मे मेरेन मांडवी, जुवारी, शापोरा, तेरेखोल ह्या न्हंयांनी उदका तपासणी चलतली. ह्या फाटभुंयेर नाविकांक खबरदारी घेवन सवकासायेन येरादारी करपाची कॅप्टन ऑफ पोर्ट्स खात्याची कळोवणी. गोंय घटक राज्य दिसाच्या सुवाळ्या निमतान उपराष्ट्रपती डॉ सीपी राधाकृष्णन हे गोंयांक भेट दितले. पेट्रोलाचो दर 2 रुपया 61 पैशांनी जाल्यार डिझेलाचो दर 2 रुपया 71 पैशांनी वाडिल्ल्यान हेर राज्यांसयत गोंयातूय पेट्रोल आनी डिझेल म्हारग जाला. 2027 वेंचणुके आदी गोंयांत एसटी समाजाक राजकीय आरक्षण दिवपाचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे आवाहन. दोनापावलाच्या राष्ट्रीय दर्या विज्ञान संस्थेवतीन न्हंयांच्या उदकाचो अभ्यास करपांत येतलो. 28 मेयाक मांडवी न्हंयत नुस्तेमारी जेटी पणजी, 29 मेयाक तेरेखोल न्हंयत केरी हांगा आरोंदा पुला सकयल्या वटेनच्या वाठारांत, 30 मेयाक जुवारी न्हंयत बोरी पुलाच्या सकयल्या वाठारांत आनी शापोरा न्हंयत

0: दीस कार्यावळींत ते उलयताले. एसटी समाजाच्यो हेर मागण्योय सरकार मान्य करतले अशें तांणी सांगलां. 25 मे 2011 ह्या दिसा जाल्ल्या आंदोलनांत मंगेश गांवकर आनी दिलीप वेळीप ह्या दोन तरणाट्यांक मरण आयिल्ले त्या दिसाचो उगडास म्हणून दर वर्सा हो दीस प्रेरणा दीस म्हणून पाळतात. ह्या वेळार मुखेलमंत्र्याच्या हस्तुकी आदिवासी कल्याण खात्यान तयार केल्लो व्हिजन डॉक्युमेंट सयत धरती आबा सुविधा केंद्र, राना अधिकार एटलास, सुधारित अटल आवास योजना, आदिवासी पाककला पुस्तक आदींचे उक्तावण केले. ह्या वेळार रान अधिकार कायद्याखाला लोकांक जमनीच्यो सनदी वाटल्यो, सरकारी खात्याक जी अर्थसंकल्पीय तजवीज केल्या तातली 10% रक्कम आदिवासी कामा खातीर वापरतले आनी सरकारी खात्यांत आदिवासी खातीर ज्यो राखीव सुवातो भरपाच्यो आसात त्यो रोखड्योच भरतले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. ह्या वेळार धाकू मडकयकार, डॉ मधू घोडकिरेकर, शशिकांत गांवकार आनी रोनाल्डो गोन्साल्वीस हांकां आदिवासी प्रज्ञावंत पुरस्कार भेटयले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हांणी इंधन बचती खातीर जायते पर्याय उबे करपाचें आवाहन केलां. ताका प्रतिसाद दितना आपूण स्वता सुद्दां नवे नवे पर्याय सोदूंक जाय. आयज दरेका शाळेंत बालरथ सुविधा आसा. पालकांनी विद्यार्थ्यांक बालरथांतल्यान प्रवासाक प्राधान्य दिवचें. शिक्षकांनी स्वताच्या गाडये बदला बालरथानूच शाळेंत वचचें अशें आवाहन वीजमंत्री सुदीन ढवळीकार हांणी केलां. कवळे हांगाच्या श्री सरस्वती प्राथमीक विद्यालयाक माधवराव ढवळीकर ट्रस्टावरवी नवी स्कूल बस दिल्या. हे बसीच्या लोकार्पणा वेळार ते उलयताले. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर या वर्गवारींत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सां, कोंकणी भाषेचे बरे गिन्यान, इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब आनी प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. आपलो अर्ज हेड ऑफ आर्यन्यू आकाशवाणी आल्तिनो पणजी हांगा सादर करचो. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून अशी आसा. हवामान. भारतीय हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या निरीक्षणा प्रमाण आयज आनी फाल्यां अशे 2 दीस उत्तर आनी दक्षिण गोंय जिल्ह्यांनी एक सुरे सुवातींनी सांज वेळा वा रातच्या वेळार जोगलां आनी गडगडासयत तासाक 30 ते 40 किलोमीटर वेगाचे वादळी वारे मारपाची शिटकावणी दिल्या. तशेंच कांय सुवातींनी जोगलां मारून पावस पडपाची शक्यताय आसा. परतून एक फावट कांय मुखेल खबरो. 28 ते 30 मे मेरेन मांडवी, जुवारी, शापोरा, तेरेखोल ह्या न्हंयांनी उदका तपासणी चलतली. ह्या फाटभुयेर नाविकांक खबरदारी घेवन सवकासायेन येरादारी करपाची कॅप्टन ऑफ पोर्ट्स खात्याची कळवणी. गोंय घटकराज्य दिसाच्या सुवाळ्या निमतान उपराष्ट्रपती डॉ सीपी राधाकृष्णन हे गोंयाक भेट दितले. पेट्रोलाचो दर 2.61 रुपयांनी जाल्यार डिझलाचो दर 2.71 रुपयांनी वाडिल्ल्यान हेर राज्यांसयत गोंयातूय पेट्रोल आनी डिझल म्हारग जाला. 2027 वेंचणुके आदी गोंयांत एसटी समाजाक राजकीय आरक्षण दिवपाचे मुखेलमंत्र्याचे आवाहन. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्या फुडले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आयकुया कार्यावळ चावडेर.

0: झालं आणि जानेवारीमध्ये रोपताले.
1: अच्छा
0: आणि मुखार पहिलं तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल तीन साडेतीन महिन्याचे पीक ते आणि मेच्या पहिले ते लुवपाक जाय आशिल्ले. तुम म्हणटले लुवपाक कित्याक जाय मेच्या म्हयन्या पहिली, मेच्या 15 तारखे लुवून मळून ते घरांत हाडपाक जाय, कारण एक एक पाटी आडयाळो पावस येतालो.
1: अच्छा
0: आडयाळो पावस येवप म्हटल्यार उदक भरप आणि ह्या उदकांतल्यान सगळें शेत व्हावन वचप अश्यो गजाली घडिल्ल्यो आसा. हांवें काजार फळ म्हणून कथाय बरयली ताचेर आणि ती एक्च्युली 2003 एक परत घडिल्ली आमचे कडेन. म्हण अशे तरेची पुरण शेती खूप कष्ट कष्ट भरपूर असं महिनो महिनो काम करपाचे.
1: अच्छा म्हाका एक गजल सांग, उल्लेख केला की म्हादय देंगण आणि ज्यो बाकीच्यो उपनद्यो असा त्याच वाठारांनी हे शेती केली होता. पण आता 70 सारख्या तालुक्यात 70 सारख्या म्हालात हे सगळे लोक करिना, ठराविक वाठारांनीच करता ही शेती.
0: ना न्हंयचे तडीर आशिल्ले सगळे गाव.
1: ओके
0: आता तुम्ही म्हणताले आता माझं दावे गाव न्हंयचे एक्झॅक्ट तडीर ना, माझं तारवाड तडीर असा, पण त्या गावातले एक दोन दोग पुराणकार करताले. आता त्याचे पैसुल्ले पुराणकार करिना, झरम्याचे लोक करिनाशिले पुरण. आता ठाण्याचे लोक मागीर पालीचे लोक त्या वेळसाचे न्हंयचेर पुरण करताले, पण ते लोक पयस रानान रानान राव आसा पळय न्ही ते न्हंयचेर येनाशिले पुरण करप. आणि न्हंयचे तडीर आता तुम्ही पळयले, सोनाळे गाव असा न्हंयचे तडीर असा, उस्ते गाव न्हंयचे तडीर असा, कुडशे गाव न्हंयचे तडीर, सावड्डे गाव न्हंयचे तडीर, सकयल गेलो तो वेळगे गाव न्हंयचे तडीर, फुरत सकयल गेलो सगळे गाव न्हंयचे तडीर आहे. सगळे तेच फॅमिली करताले आणि वर्सान वर्स त्याच जाग्यार करप. ते मॅक्झिमम पुरणी जर माझ्या हांवें सर्वे केल्ल्या प्रमाणे वेळगे गावातले चडान चड पुरणी, धामशे गावन त्याच्या चड पुरणी आणि सावड्डे गावन हे तिनूय गाव लागो फाटवाट 60-70 लोक फॅमिली पुरण शेतकर.
1: नॉर्मल शेती आणि पुरण शेती कसं किती फरक
0: किती असं नाही? नॉर्मल शेती जी आम्ही नागरून करता पण हांगा नागरपाक मेळना तुका.
1: बरोबर
0: एक वायंगणी पुरण शेत जर असेल तिका नागरपाक मेळटा, सगळे डेपॉझिट आले काढपाचे आणि नागरपाचे मेरो घालपाच्यो आणि रोपपाचे. पण ह्यो ज्यो पुरण शेती जी आसा न्ही थंय जमीनच ना, फातर सगळे. तुम्ही जर वचून पळयले न्हंयचे तडीर जाल्यार सगळे फातर. आणि किती असा तो मॅन्युअर येता पळय न्ही व्हावून येता गाळ म्हणटा तेका वयल्या दोंगरावल्या कर्नाटकातल्यान तर सगळे त्या दोंगरातल्यान कितलेशेच दोंगर त्यांच्या गाळ येता पळय न्ही ते सगळे थंय ताळ्यांचेर माडप ते पळय न्ही आणि तातून ते उगोवन येवप आणि त्याला सारे मारनासले लोक आमचे.
1: बरोबर
0: असे किती शेण घातले घातले शेण घालप गोबर घालप आणि तातूतल्यान ते भात शेती करप. तुमकां सांगता की जे वायंगणान पिकना जितले भात आमकां सर्दे मेळना 4 पटींनी चड मेळटा. तुमकां एक म्हत्व सांगता, एक 2 वर्सां पयली आता पुरण शेत आम्ही केले युनिवर्सिटीच्या मार्फत आणि बायोडायव्हर्सिटीन त्याला सपोर्ट केला आमकां गोवा बायोडायव्हर्सिटी. थंय समजा माझ्या आमच्या भाव सांगपाक लागलो आपल्या तो पुरण शेतकर, हांवें पुरण शेत केला, एक थांब लायतकच चडांचड 22-25 असे पिले येतात म्हणजे ते शूट येतात. आम्ही मेदले 54 एका एक लायतकच 54 शूट आले. इतले भात म्हणून पळयात तुम्ही इतले मॅजिक जाता भीतर. म्हणटकच 4 पटींनी भात म्हणून लोक ते मुद्दम पुरण शेत करताले, जेणे करून 5-6 महिने आम्ही आमच्या घरान जे पुरण शेत जातली वायंगणी पुरण शेत आम्ही अनूय वर्षाचे भात फुडल्या वर्सा उकडून आम्ही शेत जेवताले. वर्सभर आमकां पावताले, कोणाक दिवपाकूय मेळटाले आमकां, व तांदूळ बी आम्ही दुसऱ्यांकूय दिताले. अशे तरेची पुरण शेती
1: हो जालो 70 म्हालातली पुरण शेती. आम्ही आयकताले की दिवचल 70 धारबंदळे या म्हालांनी पुरण शेती पहिली सावन करीत आयिल्ले आसा. आयचो स्टेटस 70 सोडल्यार बाकीचे
0: सांगता स्टेटस 0. तुम्ही म्हणताय कारण किती पुरण शेत करपाक लोक कित्याक फुडें आसा? तुमकां खबर आसतले की 2005 वर्सा आमच्या सरकारान गोंय सरकारान एक स्कीम हाडली, ते म्हणल्यार आमी बंधारे वसंत बंधारे बांधपाचे, पाणी अडवा पाणी जिरवा. आणि मागीर पाणी आमकां पावना, शारांक पाणी पावना त्याच्या फाटल्यान तो उद्देश आसा. कारण जर आज पळयले तुम्ही जाल्यार सकयल गांजे एका व्हडलो बांध घातला आणि थंयच्यान उदक काढला आणि मागीर ओपाच्या न्हंयन घातला. ओके म्हणटकच साधारण एप्रील मे म्हयन्यान आमकां शारांत उदक मेळना, त्याच्या फाटल्यान तेवूं कारण आसा. आयज जर पळयलें डिसेंबरान बांधाचे बांधाक प्लेटी घालतात आणि साधारण 2-3 किलोमीटरची जमीन जी पुरण शेत जाता ती संमत जाता. म्हणजे सकयल्या बांधाचे उदक वयल्या बांधाक लागतात, त्या बांधाचे उदक त्याच्या वयल्या बांधाक, म्हणजे सगळी पुरण शेत भीतर गेले जाता.
1: बरोबर
0: ते एक मुखेल कारण. म्हणून आयज तुका पुरण करपाक जागो ना. फाटले फावटी जे आम्ही पुरण शेत केले पळय न्ही ती आम्ही इरिगेशन डिपार्टमेंटाक सांगले की एक प्लेट आमच्या खातीर सकयल देऊ आणि ती जी जमीन मेळ्ळी पळय न्ही ती जमनीर आम्ही पुरण शेत केले. पुरण शेत आता तुमकां पुरण शेत करपाक मेळटलें ते उस्त्याच्या वयर जे 2-2.5 किलोमीटर उदक साठोवन त्याच्या वयर पुरण करपाक मेळटलें. जाल्यार आता पुरण करपाक आता जागो ना. तरी आसतना पोरू वर्सा आनीक पुरण केली एकट्यान आमच्या शिरीतलो जो सावंतबंडाच्या फॅमिलीन एक केली पुरण ती. ओके तेका एक जागो मेळ्ळो
1: सावड्डे
0: शिर सावड्डे थंय एक पुरण केली. पण हांव म्हणटा कितें की पुरण आतां लोक करतले खबर ना म्हाका, कारण कबाड कश्ट आसा फॅमिली फॅमिली.

0: सहज मनान येता की जेन्ना तुमी उल्लेख केला की चौपन थांब येयले म्हणजे
1: हय
0: ताच्या
1: हय
0: मनान. सो समजा आनी हे खताचो समजा प्रयोग केलो जाल्यार वाडूंक शकता.
1: तुमकां सांगतलें, आतां बियाण्याचेर तें आसा. पयलीं बियाणें कितें, बेळो म्हणून करतले
0: हय
1: वा आनी कसले कसले बियाणें आशिल्ले,
0: बरोबर
1: ती
0: बरोबर
1: तें इतले इतले भाताचे अशें पीक जायत नाशिल्लें. पूण नवी आधुनीक जी बियाणी आयली, ज्योती, जया, चड करून ज्योती आनी जया भरपूर पीक देता, म्हणजे बियाणाचो इफेक्टूय जाता. म्हणजे आमी पोरू कजरत रोयल्ले, कजरताचेर येता व्हडलो इफेक्ट. आणि मग कोणी मागील सांगले ना कजरत अशेंच जाता म्हणून, म्हणजे ह्या बियाण्याचो प्रभाव चड असा.
0: अच्छा, जेन्ना गाळ आयलो तातूंत सगळे नाका जाल्यार रेबो सगळे आयले, हातूंत किटनाशक हरशीं चड पोसवता अशें आमकां आमी पळयता सर्वसामान्य पळय. हांगासर किटनाशकांचे कितें दुष्परिणाम जाता शेतीचेर?
1: कितें शेतीचेर जाता, अंदू वर्स लास्ट इयर तो झालो ती कीड म्हज्या भावाची म्हणून आपण केन्ना पळोवंक ना म्हणून पालयचेर बसता ती.
0: अच्छा,
1: आमचे कडेन धवो रोग आणि एक दुसरा तांबडो रोग म्हणून जातालो. म्हणजे पालयचेर कितें करता, एक तरेचे पिसोळे तयार जाता आणि ते त्या पालयचेर बसता आणि पालयचेर ते पाले खाता आणि पालयचेर मुत्ता म्हणून. ताचो इफेक्ट केन्ना जाता, जेन्ना पोटूर जाता पळय.
0: अच्छा,
1: आणि मागीर केसर वायर जाता त्याच वेळाचेर जाता ते खावपाक.
0: अच्छा,
1: हय म्हणटकच हे जाताले. आमी पळयला की आमी आमी शेत पळयला, आमचे पुरण शेत पळयला, थंय अशे तरेचे रोग जातले. तेन्ना एक तर मी गायचे मूत मारताले त्या वेळाचे.
0: अच्छा,
1: हय नाल्या गोबर मारप, गोबर करप आनी गोबर मारप तेजेर तितले. पूण मागीर आतां नवी नवी आतां पद्दती आयल्या, रसायन आयला, किटकनाशक मारप आयला, त्यो लोक मारताले.
0: बरोबर,
1: आमी आमच्या पुळणीन पळयला ते जे पिसोळे वस्तू ते फवारो मारताले.
0: बरोबर,
1: पूण कीड तुमी म्हणटा ते कीड पडटा.
0: अच्छा,
1: कीड पडटा, पिसोळे पडटा, वेगळे तरेचे काय कीड मुळाक लागता, काय वयर केसरांक लागता. इवन एक कीड असता जेन्ना तू भात पिकले न्ही वयर आयले आणि अशी केसरी बागावली न्ही ती केसरीत कट करून
0: उडयता.
1: पळय
0: जाल्यार आमी जेन्ना ग्रामीण भागांत अशी शेती करता जी पारंपारीकपणान चलत आयल्या, आमची धावी फक्त जे गोमूत्र, गोबर, शेण हाचे परत. पूण आता जी किटकनाशकां तुम्ही आर्विल्ले खतांचो वापर करता उल्लेख केलो करता असो उल्लेख केलो, हातून शेती खातें आसा ताचो कितें फायदो जाता?
1: डेफिनेटली फायदो जाता. आता अंदू वर्स फाटल्या वर्सा आमी पुरण केली न्ही, त्या वेळाचेर आमी अधिकाऱ्याक सांगले की अशे तरेचे आमकां कीड पडले म्हणून. त्यांनी खूप मदत केली आमची, ताणें मदत केली. इवन तेणी सांगले की खंय खत मेळटले, तें रसायन खंय मेळटलें, तें हाडून मारले, मागीर कीड गेली. पूण म्हाका दिसता तांकां जर वचून सांगत अशे तरेचे कीड पडले म्हणून अशे तरी, जाल्यार ते येवन पळयतात, अधिकारी पळयतात येवन.
0: अच्छा,
1: हय म्हणजे आमचो गांवस म्हणून जो अधिकारी आसा पण तेणी आमकां खूप बरी मदत केली.
0: तुमच्या उलोवण्यान तुम्ही उल्लेख केला की सत्तरीत पहिली 27 गाव परत चड गावांनी ही पुरण शेती करता. देखीक घे जाल्यार उस्ते आसा, कुडशी आसा, सोनाळ, सावड्डे, मासोड्डे, वेळगे, कोतड्या, इवन गांजे न्हंयच्या काठार,
1: गांजे मेरेन आसा.
0: हय गांजे मेरेन आसा. हो अजूनही थोड्या प्रमाणात तरी चालू आसा की सगळीच बंद पडली?
1: सगळीच बंद पडली आसा.
0: अच्छा,
1: पण फाटले म्हणजे हातून आम्ही निमाणी पुरण केली पण आम्ही तो बंधारो बांधपाचो आशिल्लो, कुडश्याचो बंधारो, तेव्हा आम्ही साधारण 2014 मेरेन पुरण केली. म्हाका दिसता त्याच्या उपरांत पुरण कायमची बंद झाली. सगळ्यान पुरण व्हडली म्हणजे सगळ्यान मोठी पुरण तिथे त्या जाग्याची.
0: अच्छा,
1: आणि आता गांजे पुरण गाणे तर पूर्ण गेला ना, बुडून गेला.
0: बरोबर,
1: आणि तुमकां सांगले जी पूर्व वर्सा केली ती पुरण.
0: अच्छा,
1: जाल्यार खंयच पुरण ना. इवन आम्ही काय वाळांचेर पुरण जाताल्यो. आम्ही 2 वर्सां पहिली आम्ही सगळी अख्खी न्हंय भोंवला, हेजी रगाडा न्हंय तांबडे सुल्ला मेरेन
0: आयले.
1: पण थंय म्हाका एक पळयत आमचो एक गांव आसा धड्यार म्हणटा, त्याच्या व्हाळान पुरण करताले.
0: अच्छा,
1: हय इवन आम्ही मोल्या गेलो, वाळवंटी भोवतालो, मोल्याच्या एका व्हाळान पुरण करताले.
0: अच्छा,
1: हय
0: अच्छा,
1: ती बंद झाली आसा.
0: कळ दोनूय शेतां घेत, जे नॉर्मल शेत आणि पुरण शेत, जे गोठे मेळटा आमकां भात मेळटा, ताचो फरक कसो कितें?
1: तुमकां सांगता हे 9:30 मारिल्ले भात तुमकां इतले गोड, तुमकां सांगता खावपाक जेवपाक अशें. म्हणटकच ताचो फरक निश्चितूच आसा. जेन्ना तूं अशें सारें घालून पिकयता तें भात आणि मागीर अशे तरेन सारें न घालून पिकयल्ले जे भात, जे ऑर्गेनिक भात जे आसा, ते निश्चितूच ताजो डिफरन्स कळटा, तुका टेस्ट घेवपाक कळटले. तो जशें तुमकां खबर आसता आजगो खाजनांतलो आनी आमी करंगूट, कळ्ळें न्ही, ताका कडेन सारें मारता पूण तातूंतल्यान येता पळय, ताका चड कश्ट करचे पडना त्या भात. तेवूंय खाजनूय गेला आमचे न्ही. म्हणटकच म्हाका दिसता अशें दुर्दैव म्हणटा गोवा सरकार आमचो प्रयत्न करता हे परत पुनर्जिवीत करपाक, परत परत येता की आमी रिवाय करपाक जाय खाजन शेत. तशें म्हाका दिसता पुरण शेत पासून रिवाय करपाक सरकारान जर प्रयत्न जर केलो जाल्यार निश्चितूच कांय पुरणकार फुडें येतले, जे आजूनय जाणटे पुरणकार आमचे आसा. म्हजो भाव आसा आतां साधारण 70 वर्सांचो, तो म्हणटा अजून पुरण केलें हांव करतलो म्हणटा. तो आसात कांय लोक तयार.
0: खरेंच खूप सुंदरशी माहिती तुम्ही आमकां आयचे मुलाखतीत दिली. पुरण शेती रिवायव जावपाची गरज आसा आणि ताका लागून जायते लोकांनी प्रयत्न करपाक जाय, सरकारानूय प्रयत्न करपाक जाय. आणि सरकारान समजा प्रयत्न केले नक्कीच ह्या शेती जो पुरण शेती प्रकार आसा त्याका ते

0: आयकूंक मेळटलो. आयचे हे मुलाखतीच्या कार्यक्रमांत पर्रेकर सर, तुम्ही मुद्दाम आयले, सुंदरशी माहिती दिली, आमचे जे आयकुपी असतात त्यांना किती तरी नवीन माहिती मिळत असतली. हातून मातले की दुबावना आकाशवाणी कडल्यान तुमकां खूप खूप देव बरे करू.
1: तुमकां खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: पुरण शेती ह्या संदर्भात निकतीच ह्या मेळकली डॉ प्रकाश पर्येकार हांची शामगावकार हाणी घेतिल्ली मुलाखत. तुम्ही आयकतात सावडेर ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या फादर चॅनला वेल्यान.

0: हांवेच कित्याक करप वा हांवेच केल्ल्यान कितें जातले असो विचार करूं नाकात.
1: खंयच्याय बऱ्या कामाची सुरवात स्वता पासून जाता.
0: चला तर स्वच्छतेचे नेम पाळूया मनापासून कर्तव्य म्हणून.
1: आमची भूंय स्वच्छ सुंदर दवरूया.
0: तिची पवित्रताय राखूया. स्वच्छता ही सेवा.
2: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. इश्टानो, त्या भायर आमच्या तरेकवार कार्यावळींचो आस्वाद तुमी घेऊ शकतात आमच्या न्यूज ऑन एअर हे ॲपाचेर, तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स हाजेरूय आमच्यो तरेकवार कार्यावळी तुमी आयकू.

गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषण सन्मानित. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित केलं. अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी

0: स्वीकारला. प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं. जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला. कला, साहित्य, समाजसेवा, विज्ञान, संशोधन, क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, रंगकर्मी रघुवीर खेडकर, आयआयटी मुंबईचे माजी संचालक जुजरवासी यांचा त्यात समावेश होता. राज्यातले प्रगतीशील शेतकरी श्रीरंग देवबा लाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरीचे जनार्दन बोथेगुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित केलं. याबाबत प्रतिक्रिया देताना बोथेगुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे, पोस्टला ऍड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेल्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो.
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतोय. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
2: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पत पुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षावर तोडगा निघून होमुर समुद्रधुनी मार्ग खुला होण्याची शक्यता वाढल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% जास्त घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी आंतरराष्ट्रीय बाजारात 2 आठवड्यातला नीचांकी आकडा गाठला आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $100 कमी झाला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे.

विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेने आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 वर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटी होऊनही

0: 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76489 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24032 वर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही, हे खेदजनक आहे, अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या, त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 मे रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. महाराष्ट्रात आज दोन वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे एक गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लईंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचे काम करत असतानाच वेगाने येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारी मरण पावला असून त्यामुळे या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सुरू असलेल्या वाटाघाटी सध्या युद्धबंदीवर केंद्रित आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावर अद्याप चर्चा झालेली नाही असं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी आज सांगितलं. होमुरच्या समुद्रधनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल लादण्याची इराणची इच्छा नाही, उलट तिथून जहाजांना सुरक्षितरित्या जाता यावं याची व्यवस्था उभारण्यासाठी आम्ही ओमानसोबत काम करत आहोत असं इराणनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्याचं प्रतिपादन. 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: लोकसंगीत.

0: 10 12 लखपती दीदी हांका वयर आत्ता आफोन हाडून तुम्ही जर पळयशात जाल्यार कमीत कमी आताच 7 कोटी रुपयाचे लोन डिस्बर्समेंट केला. कितल्या? 7 कोटी रुपया. आणि म्हाका खबर असा म्हज्या प्रत्येक कार्यक्रमान मिनिमम टू मिनिमम 10 कोटी रुपयाचे लोन ते कायमचे डिस्बर्समेंट करीत असा. हांव वयतालें की बऱ्याच जाणांक हांव जो आंकडो सांगता तो आंकडो थोड्या जाणांक खरो दिसना. 340 सेल्फ हेल्प ग्रुपाच्या मदीं 450 कोटीचे लोन डिस्बर्समेंट फाटल्या 12 वर्सांच्या कार्यकाळात केला. ह्यांनी हे कोणाक दिला? सगळ्या महिलांक भगिनींक दिला. आणि दोतोरान सांगले ते बरोबर असा. हे लोन जर आमकां दादल्यांक दी म्हटलेले न्ही तो प्रेमराजे म्हणटा ना म्हणटा तुमकां लोन ना. कित्याक खबर आ? ही गॅरंटी फक्त बायलांची गॅरंटी मोदीजीन घेतल्या. महिला पैसे घेता जाल्यार मोदीजीची गॅरंटी आ. दादले पैसे घेता दादल्यांक सेल्फ हेल्प ग्रुपाक पैसे ना. फक्त महिलांक असा. 450 कोटी रुपया गोंय सारखेल्या ल्हान राज्यान 340 सेल्फ हेल्प ग्रुपाक म्हणजे कमी न्ही. म्हणजे विचार करात की कितल्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या हातात पैसे पावले. तांच्यांनी त्याच्या वेगवेगळ्या बिझनेसीस केल्या. खूप जणांचे पळयतालो म्हणून हांव त्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता. आम्ही फक्त म्हणजे महिला सशक्तीकरण हे उलयना. वुमन एम्पावरमेंट हांव फक्त विषय उलयना तर तांकां खऱ्या अर्थात एम्पावर करपाचे काम म्हज्या सरकारात 7 वर्सांच्या कार्यकाळात केला. आणि हांव पेडण्यापासून काणकोण पर्यंत वेगवेगळे कडेन वयता आसतना म्हाका खूप बरें दिसता की प्रत्येक महिला भगिनी वेगळ्या कसल्या तरी बिझनेसाच्या माध्यमांत म्हाका सदोदीत मेळटा आणि सांगता दोतोर तुझ्या आरडीएच्या सेल्फ हेल्प ग्रुपाच्या मार्फत आपूण लोन घेतले म्हणून हो बिझनेस सुरू करूंक शकले. आपूण ब्युटी पार्लर सुरू केले. आपूण आपलो वेजिटेबल बिझनेस सुरवात केलो. आपूण आपले लस्सी पॅकिंग सुरवात केले. आपूण आपले तांदूळ पॅकिंग आणि ब्रँडिंग करून विकपाक सुरवात केले. कोणी हरसाणे केले. वेगवेगळे बिझनेसीस असतले जे कोणी इमेजिनूय करूंक नासले हे बिझनेसीस करपा खातीर सुरवात केले. म्हणून अशा पद्धतीत महिलांक फुडें काडपाचे काम आमचे सरकार सातत्यात करीत असा. आणि त्या निमित्तात आज साखळेत आयोजित केल्ले पुरुमेताचे फेस्त, साखळेतले पुरुमेताचे फेस्त आज आणि फाल्यां असो 2 दिसांचो बाजार चलतलो. हांव समेस्त साखळेकारांकूच न्ही पुराय गोंयभरातल्या लोकांक उलो मारता. दोनूय दीस सांजचे 5 ते 10 पर्यंत येवचे. तुम्ही या पुरुमेताच्या बाजाराक असलेल्यो गोष्टी विकत घरा व्हरच्यो, घेवच्यो, खावच्यो, पिवच्यो आणि इन्जॉय करच्यो. ज्या पद्धतीचो एंटरटेनमेंट प्रोग्राम 2 दीस सांजचो 5 ते 10 पर्यंत साखळेतल्या रवींद्र भवनातल्या आवारात चलतलो. म्हणजे कार्यक्रम हाज्या फुडें फुडल्या 5 वर्सांक कार्यक्रम फक्त पणजेनूच जावचे ना तर ते गावागावांनी अशाच पद्धतीचे कार्यक्रम जातले हे आवाज हांव सगळ्या जणांक हांव डिक्लेअर करता. कारण बरेचशे फावटी आम्ही म्हणटा काजू फेस्त जाल्यार पणजेच जाता, बाकीचो इफी जाल्यार पणजेच जाता, आनी कितेंय जाल्यार पणजेच जाता. बट ते न जाता तालुका लेवलाचेर अशा पद्धतीचे कार्यक्रम करपाक. कारण तुमचो जर सगळ्यांचो रिस्पॉन्स पळयलो आसत खूप व्हडलो रिस्पॉन्स असा. तुम्ही सगळ्या लोकांनी हांव हे कित्याक सांगता ज्यांच्यांनी स्टॉल्स घातला त्यांना गिरायक जावपाची गरज असा. त्या ती फक्त कार्यक्रम पळून घरा वचपाचे ना. आम्ही जेवण दवरूंक ना. तांच्यांनी गेला ते जेवून घरा वचपाक जाय. विकत घेऊन जेवपाक जाय ह्या फावटी. आणि म्हणूनच कारण प्रत्येक स्टॉल घातला त्याला गिरायक जावपाची गरज असा. हांव सगळ्या लोकांक अपील करता. ओके, म्हारग म्हणून सांडून वचूं नका. आम्ही ज्याका म्हणजे वोकल फॉर लोकल आपले ते बरे हे जो पर्यंत आम्ही म्हणना ओके तो पर्यंत दुसरो म्हणचो ना. आणि त्या खातीर आम्ही ज्या ज्या स्टॉलाचेर जे जे प्रॉडक्ट केल्या घेवपाचे ते सगळ्या जणांनी घेवचे हे सगळ्या जणांक अपील करता. आणि आयज आणि फाल्यां ह्या कार्यक्रमाचो तुम्ही सगळे जण बरो आस्वाद घेतलो. विदीन अ शॉर्ट स्पॅन ऑफ अ टायम म्हणजे डिपार्टमेंट रवींद्र भवन हांच्यांनी आणि साखळेतले सगळे आमचे कार्यकर्ते मेळून तांच्यांनी हो बरो कार्यक्रम 2 दिसांचो आयोजन केला. ह्या कार्यक्रमाचो आस्वाद सगळ्या समेस्त डिव्हिजनल तालुका आणि सगळ्या लोकांनी हो कार्यक्रम घेवचो. सेल्फ हेल्प ग्रुप जर पळयत जाल्यार गोंयभरातल्यान वेगवेगळ्यो म्हणजे हांव सकाळीच तांच्यांनी येवन स्टॉल लायल्ले. काही सेल्फ हेल्प ग्रुप तर सालसेतीतल्यान हांगासर आयल्या. आपलो स्टॉल तांच्यांनी हांगा प्रेझेंट केला. एकापेक्षा एक बरो स्टॉल तांच्यांनी हांगासर लायल्या. तांचे सगळ्यांचे हांव अभिनंदन करता. आणि म्हज्या परत एकदा तुमकां सगळ्या जणांक खूप खूप शुभेच्छा दिता. आणि आताच्यान पुरुमेताचो बाजार ओपन झालो हे डिक्लेअर करता. देव बरें.
1: हे आशिल्ले आयचे प्रादेशीक समाचार दर्शन. तुमचे मुखार दवरपी खबरां विभागाचे मुखेली महेश चोपडे आणि हांव सुभाष जाण. आता परत मेळया फुडल्या सोमारा. निरोप दियात. नमस्कार.

0: खबरा विभागान सादर केल्ले प्रादेशीक समाचार दर्शन निकतेच तुमी आयकले. तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आयकुप्यानो, त्या भायर आमच्यो तरेकवार कार्यावळी तुमी आयकू शकतात आमच्या न्यूज ऑन एअर हे एपाचेर, तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स हाजेरूय आमच्या कार्यावळींचा आस्वाद तुमी घेऊ शकतात.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागा कडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सां.
1: कोंकणी भाशेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक म्हायती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: rnuairpanaji@gmail.com.
1: rnuairpanaji@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 जून 2024.
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
1: आकाशवाणी.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता ऐकूया गीत गजलांची कार्यावळ.

पब्लिक स्पीक ही कार्यावळ निकतीच तुम्ही ऐकली. दिल्ली केंद्रावेल्यान आम्ही ही कार्यावळ सहक्षेपित केली. आम्ही उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता ऐकूया मनजोक्ती गीतां.

इश्टानो नमस्कार आणि तुमका सगळ्यांक माय मोगाचो येवकार आयचे ह्या मनजोगती गीतांनी. इश्टानो मनजोगती गीतांची ही कार्यावळ घेऊन येतात आमी दर सोमारा खास तुमचे खातीर आणि हे कार्यावळीतल्यान आमी तुमका दितात संद तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत मागपाची. गीत तुम्ही मागू शकता आमका एसएमएस ना जाल्यार व्हॉट्सएप मेसेज करून. आमका मेसेज करपा खातीर नंबर आसा 8380071054. नंबर परतून एक फावट सांगता 8380071054. चला तर ह्या नंबराचेर मुजरत मेसेज करात आणि मागात तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत.

इश्टानो निकतेच आम्ही ऐकलंय सुदेश भोसले आणि सांगात्यांच्या आवाजातले गीत आगो चेडवा मनजोक्ती गीता तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर त्या भायर आमच्या तरेकवार कार्यावळींचो आस्वाद तुम्ही घेऊ शकतात आमच्या न्यूज ऑन एअर हे एपाचेर तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्हस हाजेरूय आमच्यो तरेकवार कार्यावळी तुम्ही आयकू शकतात आणि ह्या खिणाक मनजोक्ती गितांनी मुखार वचूया हे कार्यावळींतल्यान तुम्ही मागू शकतात तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत 8380071054 हो जावन आसा आमचो नंबर ह्या नंबराचेर मेसेज करात आणि मागात तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत मनजोक्ती गितांची ही कार्यावळ मुखार व्हरता आसतना ह्या उपरांतचे हे गीत जे आरशान तू दिसना ह्या गीता खातीर नेफी रॉड आणि जेरी हांचो आवाज आसा आणि ह्या गीता खातीर आमकां मेसेज धाडून मागणी कळयतात आमचे मोगाळ आयकुपी मार्गांवसान सेबी फेर्नांडीस

नेफिरोड आणि जेरी हांच्या आवाजातल्यान आम्ही आयकले जे आरशान तू दिसनाय हे गीत. इश्टानो मनजोक्ती गीतां घेवन मुखार वचूया. ह्या उपरांत घोडणी घोडली हे गीत आसा कार्यावळीन. ह्या उपरांतचे हिलारियन कोस्ता हांच्या आवाजातलें.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आणि अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी
4: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो जावन आसा म्हादय चॅनल आनी ह्या खिणाक तुमी आयकतात मनजोक्ती गीतांची ही कार्यावळ. परतून एक फावट आमच्या समेस्त आयकुप्यांक आमी दितात माये मोगाचो येवकार आयचे हे कार्यावळीन. हे कार्यावळीतल्यान आमी तुमकां आयकुपाक दितात तुमच्या मनातली तुमच्या आवडीची गीतां. गीत मागपा खातीर तुमी व्हॉट्सएप मेसेज करू शकता 8380071054 ही आमच्या नंबराचेर. नंबर परतून एक फावट सांगता 8380071054. चला तर आयच्या ह्या मनजोक्ती गीतांनी मुखार वचूया. ह्या उपरांतचे गीत घेवन येतात बेट्टी नाज आनी लुईस.

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

0: ζωμέ, αμέγγελε, μοκόρο που λες όλα.
1: फेब्रिन जी कोस्ता हंचा आवाजतले हैं गीत आमे ऐकले एडोल्फ अनी माबेल हंचा आवाजतले अनी हा गीता सांगताक इतल्यान आयचे हे मनजोक्ती गीतांच्या कार्यावळीतल्यान आमे घेतात तुमचो निरोप पुरतून तुमची आमची भेट हे कार्यावळीन जातली येता त्या सोमारा.